श्रोतेहो सुप्रभात. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.9 MHz आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात करत आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर, 5 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 26 मे 2026. 5:57 होत आहेत. मंगल ध्वनीनं प्रसारण सभेला सुरुवात होत आहे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6 वाजतायत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीस ललिता पंचकम स्तोत्र आता आपण ऐकलं ललिता गोडबोले यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गदी माडगुळकर यांची भूपाळी रचना ऐकूया. गात आहेत प्रसाद सावकर आणि सहकारी.

अजित कडकडे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली स्मिता म्हात्रे यांची भक्तिगीतरचना आता आपण ऐकलीत. मंगल प्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर संत जनाबाईंची भक्तिरचना ऐकूया. संगीत राम फाटक यांचं, गायक पंडित जितेंद्र अभिषेकी.

कार्यक्रमात यानंतर कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेली, सुमन कल्याणपूर यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची भक्तिरचना ऐकूया.

डॉक्टर धनंजय दैठणकर यांनी संगीत दिलेली संत तुकाराम महाराजांची अभंग रचना आता आपण ऐकली. गायली शौनक अभिषेकी यांनी. मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात येत आहे. कार्यक्रमात यानंतर पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्ती रचना ऐकूया. गायिका लता मंगेशकर, संगीतकार श्रीनिवास खळे.

मंगल प्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी लता मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेली बंकिमचंद्र चॅटर्जी यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकूया.

श्रोतेहो, या देशभक्तीपर गीतरचनेबरोबर आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: IR या मोबाईल ॲपवर. शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी. आज या कार्यक्रमात योग्य व्यवस्थापनातून निर्यात संधी याविषयी सचिन जगताप यांनी संकलित केलेली माहिती ऐकूया.
1: आपल्या देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात अनुकूल वातावरण, भरपूर सूर्यप्रकाश, सुपीक जमीन, मुबलक पाऊस यासह भौगोलिक परिस्थिती शेतीसाठी फायदेशीर आहे. त्याला गेल्या काही वर्षात संकरित पीक वाण, आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण यांची जोड मिळाल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे. फलोत्पादनामध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक तर भाजीपाला उत्पादनामध्ये पहिला क्रमांक लागतो. भारतामध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात. यामध्ये फळपिकं असतील, आंबा असेल, एकूण 65% व केळी एकूण उत्पादनाच्या 11% घेतली जाते. जागतिक त्याची मागणी कशी आहे, मसाले असतील, तांदूळ असेल, फळे, भाजीपाला यासारख्या शेतीमालाला जागतिक स्तरावर प्रचंड मागणी आहे. भारतीय शेतीमालाची विशिष्टता यामध्ये हापूस आंबा, बासमती तांदूळ, डाळी आणि मसाले यासारख्या उत्पादनांना देशाबाहेर विशिष्ट बाजारपेठा उपलब्ध आहेत. मुक्त व्यापार करारामुळे अनेक देशांशी आयात निर्यात सुलभ झालेली आहे. सेंद्रिय उत्पादने यामध्ये नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतीमालाला विषमुक्त युरोप, अमेरिका, जपान यासारख्या देशांमध्ये मागणी आहे. प्रतिक्रिया उद्योगाचे महत्व, निर्यातीतील मुख्य अडचण म्हणजे ज्याच्या शेतीमालाला कमी टिकवण काळ, त्यामुळे त्याच्यापासून प्रक्रिया उद्योग उत्पादने उदाहरणार्थ डिहायड्रेट फळे, फळांचे रस, मसाले, वाळविलेल्या व अन्य प्रक्रिया केलेल्या भाजीपाला या गोष्टी निर्यातीतून वाढवता येतात. शेतीमाल प्रक्रियेमुळे कोणकोणते फायदे होतात तर शेतकऱ्याकडील कच्च्या मालापासून टिकाऊ व पदार्थ पॅकिंगमुळे उत्पादनात मूल्यवर्धन होते. हंगामातील दरांच्या चढ उतारापासून संरक्षण मिळते. शेतीमालाचे आयुष्य वाढून त्याची वर्षभर उपलब्धता करताना दिसून येते. वाहतूक खर्चात बचत होते. ग्रामीण पातळीवरती रोजगाराची संधी उपलब्ध होते. स्थानिक अर्थव्यवस्था सुधारते. निर्यात केल्याने परकीय चलन मिळवता येते. प्रक्रिया उद्योगामुळे शेतमालाची मागणी व पुरवठ्यातील तफावत या ठिकाणी कमी होताना दिसून येते. उप उत्पादनाच्या निर्मितीतून कचऱ्याचा पुनर्वापर होताना दिसून येतो. शेतीमाल व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचे काय महत्व असले पाहिजे तर गुणवत्तेची हमी यामध्ये निर्यातीसाठी उत्पादनाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय मानकांनुसार राखणे गरजेचे आहे. लागवडीपासून बाजारपेठेत पाठवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी आवश्यक असतो. त्यातून गुणवत्तेची हमी मिळते. यंत्राचा अवलंब वाढवला जाऊ शकतो. शीतसाखळी व्यवस्थापन, काढणीनंतर उत्पादनाची गुणवत्ता व साठवण काळ वाढवण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापन महत्वाचे आहे. अन्न पदार्थ असतील, औषध असतील, फुले, मांस, मासे आणि इतर नाशवंत उत्पादकांच्या साठवणूक प्रक्रिया, वाहतूक आणि वितरणादरम्यान तापमान नियंत्रित ठेवल्यामुळे नुकसान टाळता येते. शीतसाखळी व्यवस्थापन हे शेतीमालाच्या निर्यातीसाठी महत्वाचे साधन आहे. ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग, शेतीपासून प्रक्रियेपर्यंत आणि पुढे अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या संपूर्ण प्रवासाचे माग ठेवला जातो. त्याला आपण ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग असे म्हणतात. त्यामुळे ग्राहकांना आपल्या उत्पादनाची गुणवत्ता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता याची हमी देता येते. उत्पादन कधी कुठे कसे पिकवले गेले याचा इतिहास जतन करण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याला IoT आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान सध्याच्या काळात महत्वाचे ठरते. डेटा विश्लेषण, यामध्ये कृषी क्षेत्रात सातत्याने व नियमित माहिती गोळा करत राहून त्याचे विश्लेषण केले जाते. त्याच्यातून वापरकर्त्यांना निर्णय घेण्यास उपयुक्त ठरतात. अशा नोंदी व निष्कर्ष काढण्यासाठी प्रक्रिया महत्वाची असते.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात योग्य व्यवस्थापनातून निर्यात संधी याविषयीची माहिती आता आपण ऐकलीत. कार्यक्रमासाठी संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी बीड, सकाळचे 6:45 होत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीस ठीक 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

सकाळचे 6:40 झालेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण 102.9 MHz वर आणि न्यूज ऑन ए

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅड्सचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे. आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारा कॉटन पॅड्स म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
0: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईड पेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
0: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झाली आहेत.

0: सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन डॉट कॉम.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. श्रोते हो, आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐका. या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता संत एकनाथ महाराजांच्या रचनांवर आधारित कार्यक्रम एका जनार्दनी, लेखक वनमाला पानसे, वाचक स्वर अरविंद पिंगळे यांचा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40 7:41 आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आज सकाळी 10 वाजता विशेष गीतगंगा या कार्यक्रमात अभिनेते क्षितिश दाते यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग 3 आम्ही प्रसारित करू. सकाळी 11 वाजता आरोग्य मंत्र हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. प्रायोजक श्री साई हॉस्पिटल आणि क्रिटिकल सेंटर. आज या कार्यक्रमात त्वचेसोबत केसांची काळजी आणि लेझर उपचार पद्धती याविषयी डॉक्टर रिकिता पवार शेंडगे यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सकाळी 11:30 रामचरित मानसगान हा कार्यक्रम. 11:40 मिश्र संगीत आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिला भगिनींसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 5:30 युवावाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:15 संध्याकाळी वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी संध्याकाळी 7:30 आम्ही प्रसारित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकता आहात. श्रोते हो, सहक्षेपित होणाऱ्या बातमीपत्रात सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, सकाळी 8:30 आणि दुपारी 1:30 राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 11:00 हिंदी समाचार आणि रात्री 11:05 इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ही होती आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.
6: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
7: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
6: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
8: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे ठीक 7 वाजलेत. संत

एकनाथ महाराजांच्या रचनांवर आधारित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत एका जनार्दने. लेखिका वनमाला पानसे, वाचक स्वर अरविंद पिंगळे यांचा.

एकनाथकालीन समाज बाह्य आक्रमणामुळे आणि अंतर्गत दोषामुळे पोखरून निघाला होता. स्वार्थी आणि मूढ लोकांनी समाजात धर्म म्हणून अनाचार रूढ केले होते. अंतरंग न बदलता केवळ बाह्योपचाराचं अवडंबर माजवल्यामुळं खऱ्या धर्माविषयीचा अनादर वाढीला लागून त्यात धर्माची आणि मानवी जीवनाची हानी होत होती. म्हणूनच नाथांनी लोककल्याणाची ओढ नसलेल्या रुक्ष आणि खोट्या धर्मकल्पनांवर आघात करून खऱ्या धर्माची जाणीव लोकांना करून दिली. आपल्या शिकवणुकीमुळे आणि उदाहरणांमुळे भागवत धर्माला उजाळा दिला. त्यांच्या कार्यामुळे कठीण परिस्थितीतही स्वत्व टिकून ठेवण्याचं सामर्थ्य महाराष्ट्रात निर्माण झालं. नाथांसारख्या संतांनी घडवलेला सर्वात मोठा चमत्कार हा आहे की सर्व संहारक आक्रमणातही आपला धर्म आहे त्या स्वरूपात जतन करून ठेवला. नाथ मूर्तीपूजेच्या विरोधात होते असं नाही, पण जेव्हा मूर्तीपूजेचं अवडंबर माजलं तेव्हा नाथ म्हणतात, दगडाच्या निर्जीव मूर्तीत देवपण कुठून येणार? आपण माणसांनीच मूर्ती घडवल्यावर त्यात देवपणा येईल हे कसं शक्य आहे? स्वतःच घडवलेल्या मूर्तीला नवस करून पुत्र प्राप्तीची इच्छा त्या दगडाच्या देवापुढे व्यक्त करतात. माणूस मोठा की माणसानं घडवलेली मूर्ती मोठी? पण मूढ माणसाला ही साधी गोष्ट सुद्धा कळेनाशी झाली आहे. दगडाची मूर्ती जर पुत्र देत असेल तर लग्न करून स्त्री पुरुषांनी एकत्र येण्याची तरी काय गरज आहे? असा खडा सवाल नाथांनी समाजापुढे टाकला. देव दगडाचा आणि भक्त तो मेणाचा असल्यावर अशा देवाच्या ठाई आणि भक्ताच्या ठाई खरेपण कुठून येईल? देव खोटा आणि त्याच्यापुढे केलेला नवसही खोटाच, कारण लोकांना फक्त पोटाची खळगी भरण्याचा स्वार्थ कळतो. अशा समाजाला काय म्हणावे? स्वार्थासाठी स्वत्व विसरू लागलेल्या, भांबवून गेलेल्या, धर्म अधर्म कळेनासे झालेल्या समाजाला सावध करून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न नाथांनी सतत केला. एकीकडे मानवी जीवनातील दुःख अपूर्णता अतिशय विव्हल होऊन वर्णिली आहे, त्याच नाथांनी समर्थपणे स्वानंद अवस्थेची संपूर्ण परिपूर्णता वर्णिली आहे. हे केवढं आश्चर्य!

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा विविध क्षेत्रातल्या कामगिरीसाठी गौरव। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 मे पासून चौथ्यांदा वाढ। नीट परीक्षेतल्या त्रुटींबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त। पेपर फुटी प्रकरणी पुण्याच्या मनीषा हवालदार यांना 6 दिवसांची सीबीआय कोठडी। टीसीएस धर्मांतर प्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची पोलीस चौकशी। आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट। आता सविस्तर बातम्या। यावर्षीचे पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रदान केले। महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल यावेळी गौरवण्यात आलं। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला। त्यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला। प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आला। जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला। परभणीच्या श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अमरावतीतल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं। याशिवाय समाजसेवेसाठी रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलाकार रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। पहिल्या टप्प्यातले 66 पद्म पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले। पेट्रोलच्या दरात काल 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली। या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत। 15 मे पासून आतापर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे। पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होरमुझ सामुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे। कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला निच्चांकी आकडा गाठला आहे। ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे। नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे। याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली। वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती पी एम नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठानंही टिप्पणी केली। या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे। हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनी यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला। अग्रेको इंडिया ही ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे। या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातल्या फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे। यामुळे पुण्यात 400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षात 1000 रोजगार निर्मिती होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाला संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। गायींची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अमानुष अत्याचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। परिवहन आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातले सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।

0: या वेगी
1: विसरू नका, येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येते तुमच्याच महसूल मंडळात।

0: महसूल मंडळात।
1: राज्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला। महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले। हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला। दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला। भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं। या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले। टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर इथले एमआयएम नगरसेवक मतीन पटेल तसंच घरमालक हनीफ खान यांची नाशिकमधल्या गुन्हे शाखेत काल चौकशी करण्यात आली। मतीन पटेलचा मोबाईल एसआयटीनं ताब्यात घेतला आहे। निदा खान हिला भाड्यानं घर घ्यायचा ही माहिती नियोजन पद्धतीनं लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। बीड जिल्ह्यात सिरसाळा इथं बुद्धरूपाचं अनावरण आणि विहार लोकार्पण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला भिक्खू संघ, उपासक उपासिका आणि नागरिकांची उपस्थिती होती। महू इथले भंते डॉ धम्मदीप महाथेरो आणि बोधगया इथले भंते प्रज्ञा पियो यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं। कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे। मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर त्या काल बोलत होत्या। जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करणं हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे। बीड जिल्ह्यात 15 मे पासून झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस आणि जोरदार चक्रीवादळानं शेतपिकं, फळबागा, कृषी संरचना आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे। या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्र लिहून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। मराठवाड्यातल्या काही भागात काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। छत्रपती संभाजीनगर शहरात काल पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यात फुलंब्री शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। जालना शहरासह जिल्ह्यात काल संध्याकाळी पाऊस झाला। भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद, शिरसगाव, बोरवड, केदारखेडा, राजूर इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। लातूर जिल्ह्यातही अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला। निलंगा तालुक्यात जाऊ, नणंद, जेवरी, जवळगा आदी गावांमध्ये जोरदार पाऊस पडला। काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या। औसा तालुक्यातल्या खोरोसा, लांबजना, किल्लारी तसंच परिसरातल्या इतर गावांमध्येही पावसानं दमदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी वर्गात पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। धाराशिव शहर आणि परिसरातही काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथल्या लवळ परिसरात तसंच आष्टी आणि पाटोदा तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे। अंबाजोगाई शहर आणि परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या दहेगाव परिसरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे। राज्यात काल सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेतकऱ्यांना कमी वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जनसमर्थ पोर्टलवर नोंदणीसाठी बँकांनी मदत करावी असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले आहेत। जिल्हास्तरीय बँकर समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते। पीक विमा, आवास योजना, गाय गोठा अनुदान, लाडकी बहीण या योजनेच्या शासनाकडून आलेल्या अनुदानातून कर्जाची रक्कम कपात करू नये असंही त्यांनी बँकांना सूचित केलं। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा विविध क्षेत्रातल्या कामगिरीसाठी गौरव। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 मे पासून चौथ्यांदा वाढ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।

रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेणवीत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते. आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती ही खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, आदळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो. नक्कीच, मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मिती असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, आवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे, आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत. एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्व काळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो, आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होतं.
0: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे, आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी, तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच.

0: होतं ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
1: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित वित्त हानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिॲक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं. परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोॲक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
0: नक्कीच. आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
1: कुठल्याही आपत्तीची जर पूर्व सूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलं आहे आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या, उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, NRC आहे, NRSC आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुराकाळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सीसोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
0: नक्कीच. म्हणजे पूर्व सूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
1: नक्कीच.
0: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते, कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे. तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
1: नक्कीच. महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतो. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, VHF अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण JioDSS सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकडी वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधने त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
0: नक्कीच. म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे हे फार महत्वाचं आणि मुलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि NDRF असेल किंवा SDRF असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
1: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं म्हणतो त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुमक देतो तिथे. त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपले NDRF नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांचे आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम NDRF चे आहे आणि 6 टीम SDRF चे आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी

0: तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं त्यावेळेस आपण भारतीय आर्मी नेव्ही एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात.
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 वेगळे त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: सकाळचे
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:40 झालेत. ऐकूया एक जाहिरात.

0: सुखदायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतहो, आता प्रसारित करत आहोत गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. गायिका आशा भोसले, चित्रपट चुडा तुझा सावित्रीचा.

0: सुन बाई,
1: काय सासूबाई?
0: ह्या घराचे काही नियम आहेत.
1: जसे?
0: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
1: मग देवाण घेवाण?
0: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
1: ओह,
0: जसे UPI ने.
1: अच्छा.
0: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
1: तो काय सासूबाई?
0: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
1: तुम्ही पण ना सासूबाई.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पाच रंगाची पाच पाखरे या चित्रपटासाठी चारुशीला बेलसारे आणि सहगायकांना ऐकूया. गीतरचना जगदीश खेबुडकरांची, संगीतकार एल बी सारंग.

शूरा मी वंदिले या चित्रपटासाठी आशा भोसले यांना आता आपण ऐकलत. गीतकार वंदना विटणकर, संगीतकार श्रीकांत ठाकरे. गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात येत आहे. कार्यक्रमात यानंतर राम राम पाहुणे या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना ऐकूया. गीतरचना शांता शेळके यांची.

श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकलं. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत वसंत प्रभू यांचं. याबरोबरच गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी बीड यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीस ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि IPL स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या

परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मान चिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि BSFचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या BSFच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

0: पटला आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 8:40 झालेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अनुराधा पौडवाल यांना ऐकूया. गीतरचना शांताराम नांदगावकरांची, संगीतकार अरुण पौडवाल.

सुरेश भट यांचं गीत आता आपण ऐकलं. अरुण दाते यांच्या गायक स्वरात संगीतकार यशवंत देव. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आरती प्रभू यांचं गीत ऐकूया. गायक महेंद्र कपूर, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

शोभा गुरटू यांना आता आपण ऐकलत शांता शेळके यांच्या गीताला संगीत दशरथ पुजारी यांचं. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी लता मंगेशकर यांना ऐकूया. सुरेश भट यांची गीतरचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रोतेहो, या रचनेबरोबर भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी बीड सकाळचे 9 वाजतात, यानंतर 9 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10 वाजलेत.
1: सुनबाई.
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅशची परंपरा नाहीये.
2: मग देवाणघेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा.
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
6: ओ मग
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
5: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
5: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
3: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत संवादात्मक कार्यक्रम विशेष गीत गंगा.
4: विशेष गीत गंगा या कार्यक्रम मालिकेत आज ऐकूया युवा अभिनेता क्षितिश दाते याच्याशी झालेल्या बातचीतीचा

0: तीसरा भाग
1: विशेष गीत गंगा सादर करते संजय भुजबळ।

0: तर ए आर रहमानवर तू आणखी काही बोलणार होतास?
1: हो, त्याआधी मला या चालीबद्दल चित्रपट पाहणं आणि असं हा फार काही मोह नव्हता. गाणी मात्र निश्चित खूप ऐकायचो आणि हम्मा हम्मा तर हा लूप लागल्याचं मला आठवतंय. ती कॅसेट अजूनही आहे आणि माझ्याकडे.
0: बरोबर,
1: ज्याचे ए आणि बी साईड दोन्हीवर 5-6 वेळा सलग तेच गाणं वाचतं.
0: मस्त. आणि बरोबर, हे जे लेजंडरी संगीतकार आहेत, असं मार्क असलेली गाणी त्यांनी करून ठेवली, ती पुन्हा पुन्हाही आपल्याला ऐकायला मिळतील. अगदी अलीकडच्या चित्रपटातही त्या गाण्याचं व्हर्जन आहे, मल्याळम व्हर्जन पण आहे याच गाण्याचं, मूळच्या बॉम्बे चित्रपटाचं
1: आहे. अगेन मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे, मला नवीन व्हर्जन सुणं हे जरा ते जुन्या गाण्यांवरती अन्याय आहे असं वाटतं, पण तो माझा स्कूलिंगचा प्रश्न आहे, मी त्याच्या विरोधात नाही. म्हणजे अनेक माझे संगीतकार मित्रही असे आहेत की जी जुनी गाणी अनप्लग्ड करतात किंवा रिवाईव्ह करतात, त्याचं अमुक व्हर्जन अमुक क्लासिकल व्हर्जन असं करतात. पण फार कमी वेळ असं होतं की मी नवीन गाणी पण तितक्याच नव्याने सामोरं जाऊन ऐकू शकतो, कारण जुन्या गाण्यांचा प्रभाव असतो, त्या चालीचा शब्दांचा प्रभाव असतो. अगदी तुम्ही नाव घेऊन सांगत नाही, पण काही गायक आहेत आता जे जुन्या फिल्मी गाण्यांची किंवा रेहमानच्या गाण्यांचीच आत्ता नवीन व्हर्जन करून गातात व्यासपीठावर, तरी मला खरोखर आवडत नाही, मला अप्रिशिएट करता येत नाही ते. ज्याला अपवाद मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लखनत चंदेरी आहे, की आहे त्या अस्तित्वात असलेल्या गाण्याला अधिक त्याचं मूल्य वाढवणं हेच आपण करू शकतो.
0: करेक्ट,
1: डिव्हॅल्यू करणं सोपं आहे,
0: बरोबर,
1: तरी मूल्य वाढवणं कठीण आहे, त्यामुळे ते अप्रिशिएबल आहे असं मला वाटतं.
0: प्रश्नच नाही, प्रश्न.
1: तर तसं हम्मा हम्मा वगैरे जे नवीन जी व्हर्जन आहेत ती काही मला मुळीच आवडलेली नाही. अर्थात ते माझं वैयक्तिक मत आहे, भावित का नाही.
0: ओके, ज्यामध्ये ते चित्रपटाचा एक भाग म्हणून अख्खं जरी गाणं नसलं
1: तरी
0: थोडी चाल बदलून पण.
1: आणि मला असं वाटतं रेहमाननी पण त्याच्यावर हे व्यक्त केलं होतं, नाराजी व्यक्त केली होती, आणि का नाही करू, म्हणजे इतके कष्ट. आणि त्याचा मुद्दाही मला त्यांनी मांडलेला आठवतोय की आम्ही इतके कष्ट करून एक एक सुरावर विचार करून इन्स्टिंक्टवर भरोसा ठेवून आम्ही गाणं करतो, ज्याच्यानंतर फक्त त्याचं अरेंजमेंट सिम्फनी या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे करून आपण नवीन पद्धतीने पोर्ट्रे करतो. हा एका अर्थी करप्ट व्यवसाय आहे,
0: नक्कीच, नक्की.
1: पण ठीक आहे, मी त्याचं त्या आता डार्क झोन मध्ये मला जायचं नाहीये. पण आणखी एक गाणं मला आता बघा, आपल्या श्रोत्यांना हे कितपत पटेल मला माहिती नाही, पण नव्याने सामोरं जाऊन ते पुन्हा तुम्हालाही ऐकता येते का पळा असं मला माझं सांगणं आहे. आपल्या अरिजित सिंग जो गायक आहे मला प्रचंड आवडतो, प्रचंड आवडतो, आणि खूपच सुंदर आवाज आणि अतिशय सुंदर आवाज आणि साधं राहणीमान असलेला, शून्यातून वर आलेला आणि त्याच्याबद्दल काहीही अहंकार न बाळगणारा असो, मला समोर कलाकाराच्या कलेबरोबर त्याचं व्यक्तिमत्व पण खूप मी पाहतो आणि मला ते भावलं तर तो कलाकार अधिक भावतो असं मला होतं. का कोण असो पण असं होतं खरं. तर आपलं बाळासाहेबांचं हृदयनाथ मंगेशकरांचं जे हे गाणं आहे, मी ढोलकर ढोलकर, याच एका कॉन्सर्ट मध्ये अरिजितनी लाईव्ह गायलेलं आहे. आता अरिजित हा मराठी भाषिक नाही, हे मुळात आपण अप्रिशिएट करायला हवं की बाळासाहेबांची मंगेशकर कुटुंबियाची महती ही देशभर नव्हे जगभर पोहोचलेली आहे. अरिजित सिंग सारखा तरुण गायक ज्यांनी खरं तरी या गाण्यांची दखल नाही घेतली तरी त्याचं काही नुकसान आहे का? मुळीच नाही. पण तो या गाण्यांची दखल घेतो, त्याच्यावर त्याला विचार करावासा वाटतो, जे परभाषिक गाणं आहे त्यावर त्याला विचार करून ते बसवावंसं वाटतं आणि तो हे कॉन्सर्टमध्ये लाईव्ह सादर करायची हिंमत करतो, हे मुळात सगळं प्रचंड स्तुत्य आहे. त्यानंतर त्यांनी ते गायलंय आणि उत्तम गायलंय असं मला वाटतं. मी हा वन ऑफ द व्हेरी रेअर अपवाद असा आहे ज्याचं नवीन व्हर्जन मला आवडलं. मला असं वाटलं की अरे जुन्या गाण्याला अभिवादन देणार, जुन्या गाण्याला वंदन करणार,
0: त्या कलाकाराचंही वंदन आहे.
1: हा, हे व्हर्जन
0: आहे.

0: कमिंग बॅक, मला असं वाटतं की रेहमानचा प्रचंड प्रभाव आमच्या पिढीवर आहे. रेहमानच्या दोन तीन गाण्यांचा खरं मला उल्लेख करायचा वाटतो, पण ते आपण एक हम्मा हम्माची झलक ऐकल्यानंतर मला वाटतं प्रचंड विविधांगी संगीतकार. मला असं वाटतं की ज्याच्यातून ज्या गाण्यामधून लिरिक्स सेपरेट आउट करता येत नाहीत ते मला श्रोता म्हणून असं परिपूर्ण आणि मोहून टाकणारं गाणं वाटतं. ज्याच्यातून डिकोड करता येतं की आधी चाल केली किंवा आधी शब्द लिहिले जरा गडबडीचं ते पकडता येतं असं मला वाटतं. पण ए आर रेहमान काय, मी काय कौतुक तरी काय करावं, काय शब्दात करावं, त्यांचं रेंज किती आहे. हम्मा हम्मा सारखं गाणंही केलंय, तू ही रे सारखं गाणं केलंय, ए अजनबी केलंय, छैया छैया केलंय, जाहिराती केल्या आहेत, काय विचारू नका.
1: मा तुझे सलाम तर
0: आणखी मा तुझे सर, आणि दिदींना रेकॉर्ड केलंय, आशाताईंना रेकॉर्ड केलंय, लगानची संबंध हा अल्बम त्यांनी केलाय. मग किती मोठा व्याप आहे, आणि साऊथ इंडियन गाणी आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात. तर असा सगळा विषय, मला आणखीन त्याच्या एकदम गाण्यांविषयी बोलावं असं वाटतं.
1: येस,
0: बघा ना आता ही ऐकल्यानंतर कशी डोक्यात राहते.

0: आता याचं साऊंड बघा ना, किती अनयुज्युअल साऊंड आहे, त्याला काही आकार उकार आहे का? वर्करणी पाहता मुळीच नाहीये. त्यामुळे असं हवेवर असल्यासारखं वाटतं की नाही?
1: बरोबर.
0: असे एक्सप्लोरेशन इतकी वाटतात ए आर रहमान यांची मला, तर ती एक फार महत्वाची गोष्ट या गाण्यातली मला वाटते. अर्थात हे आता बघताना

0: अर्थात हे आता बघताना ऐकताना त्याचं असं विश्लेषण करता येते. लहानपणी पण गंमतीच आहे की नाटक बसवताना सुद्धा हा विचार करतोच ना मी पण की फायनली हे कोणासाठी आपण करतोय, प्रेक्षकांसाठी करतोय जे या क्षेत्रातले नव्हेत आणि एक काहीतरी म्हणणं मांडण्यासाठी नाटक करतोय. मग भले ते काही विदारक म्हणणं असेल नसेल पण काहीतरी छोटीशी गोष्ट जी मला सांगायची ती कन्व्हिक्शनने सांगण्यासाठी मी नाटक करतोय. तर या क्षेत्रात ज्यांना क्राफ्ट कळते, ज्यांना गोष्ट सांगणं हे तंत्र कळतं, त्यांना हे डिकोड करता येईलही. पण आपण ते इतकं कॉम्प्लेक्स आणि स्मूथ केलं पाहिजे ती कलाकृती की ते प्रेक्षकांना डिकोड नाही करता येत आली पाहिजे.
1: बरोबर.
0: जे अभिनयाबद्दलही मला वाटतं की तू असा आवाज लावला, तशी शरीर हालचाल केली, तसं हे केलं, असं नाही. एक माणूस म्हणून आपण ऍक्च्युली जसं असतो, तुम्ही जसे आहात, मी जसं आहे, एक आहोत ना आपण, एक आहोत. म्हणजे ते समरस झालेलं आहे. आता तुमचा आवाज तुमच्या देहापासून सेपरेबल नाहीये.
1: बरोबर.
0: आणि वाईज वर्सा तुमचे हावभाव सेपरेबल नाहीये. तर मला अभिनय करताना कायम असं वाटतं की माझा अभिनय डिकोड नाही करता आला पाहिजे. त्यामुळे प्रयत्न माझा या दिशेने असतो कायम. मग अशी प्राणीमात्र एकांकिकेचा उल्लेख केला मी, त्यात वाघाची भूमिका पण कुठलाही मी त्याच्यात अहंकार न बाळगता फार मनापासून सांगतोय, अप्रिशिएट केली लोकांनी खूप वाघाची भूमिका. पण तेव्हा मला नंतर फार मजा यायची लोकांची प्रतिक्रिया ऐकायला की अरे तू श्वास वाघासारखा घेतोस, असे बरीच जण येऊन सांगायची. ते तुझं पोट हलतं ते वाघाचं जसं हलतं तसं हलतं. तर मला असं वाटलं हा मला हे अचीव्ह करायचं होतं.
1: करेक्ट.
0: की तो आवाज जो मी लावीन संवाद म्हणताना, तो शेवटी काय मीच लावणार आहे आवाज, पण तो त्या वाघाचा आहे असं कसं वाटेल यावर आम्ही काम केलं होतं. बॉडी लँग्वेज कशी असेल, चार पायांवर चालताना ते कसं चालणं असेल, ते मेक बिलीव्ह आहे. मेक बिलीव्ह हे सगळ्यात योग्य आणि जागतिक अभिनयासाठी लागू, जगण्यासाठीच लागू अशी टर्म आहे असं मला वाटतं. की आपण एक काहीतरी विश्वास ठेवायला भाग पाडतो आपलं नरेटिव्ह मांडून. तर जे जाऊ दे भरकटलो असे वाटतंय मला, पण जे रेहमानबद्दल आहे असं मला वाटतं की ते इतकं कॉम्प्लेक्स आणि गुंतागुंतीचं संगीत आहे, ज्यावरून आता मला पुढच्या गाण्याकडे असं यावंसं वाटतं जे आहे, ज्यांनी जे प्रचंड त्या सिनेमातही येताना भावनोत्कट करतं आपल्याला आणि अशा ठिकाणी येतं की नथिंग बट वी कॅन जस्ट क्राय, रडू येतं. आणि ते असं विषयी आहे त्याचा, ते म्हणजे लुकाछुपी. रंग दे बसंती सिनेमातलं, एकतर रंग दे बसंती सिनेमा मी अशा काळात पाहिला, अशा वयात पाहिला जेव्हा मी प्रचंड अप्रिशिएट करू शकलो होतो. आत्ताही आवडतोच अर्थात, पण भगतसिंगांच्या चळवळीचं कार्याचं सगळं म्हणणं मांडणारा, त्याची आस घेऊन आजच्या काळातल्या तरुणाईवर भाष्य करणारा आणि त्यांच्यात होणारा बदल दर्शवणारा असा तो सिनेमा. एकतर इतका सिनेमा म्हणूनही तो कॉम्प्लेक्स आहे, राकेश ओमप्रकाश मेहरांचं दिग्दर्शन आहे आणि सगळे उत्तम ना, अनुपम खेर पासून आमिर खान हा सगळे फार सुहाली खान आहे, सगळ्यांनी अप्रतिम कामं केली आहेत. आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद हे त्यातली पात्र आहेत. ऍट द सेम टाइम ती फिल्म विनोदी पण आहे. म्हणजे मी संगीताकडे येणार आहे, पण हे आधी सांगायला हवं की ती फिल्म एक अशी चळवळी विषयीची पण आहे, क्रांती विषयीची आहे, बदल घडवण्याविषयीची आहे, हिंसेविषयीची आहे, तरुणाई विषयीची आहे, त्या काळातल्या चळवळी विषयीची आहे, त्याचबरोबर ती विनोदी आहे. आता ह्याला पाहायला गेलं तर जॉनर काय म्हणायचा याचा, तर कठीण आहे म्हणणं.
1: बरोबर.
0: म्हणजे फिल्मचा विद्यार्थी म्हणून खूप मोठ्या एका सिनॉप्सिसमध्ये मांडता येईल, पण वरकरणी सांगता येणार नाही की येणार नाही की झोन काय आहे फिल्मचा.
1: बरोबर.
0: आता संगीतकार काय करतो अशा वेळेला, फिल्मच्या जॉनरनुसार थीम म्युझिक डिझाईन करतो. बरोबर आहे. म्हणजे की हे संगीत ऐकल्यानंतर हा ते बरोबर या चित्रपटाच्या फ्लेवरला जात आहे, पण बुवा या चित्रपटाला एक असा फ्लेवरच नाही, हे भयंकर कुठेही धावणारी फिल्म आहे. आता हे कन्सिडर केलं लक्षात येतं की द रेहमानजी यांचं काम किती कठीण होतं या सिनेमासाठी गाणी करणं. आपणही तो पाठशाला मस्ती की पाठशाला पण याच सिनेमात आहे. तू बिन बताय मुझे ले चल कहीं पण याच सिनेमात आहे.

0: रंगदे बसंतीची थीम ह्याच सिनेमात आहे. आणि हे खून चला ऐकलं तुम्ही?
1: हो.
0: कुछ कर गुजरने को

0: हे पण यातच आहे. सरफरोशी की तमन्ना जे असं एक नॉन मीटर काहीतरी गद्यात आमिरनेच गायलेलं आहे खूप बेस मध्ये खर्जात.
1: जिंदगी तो अपनी महिमा मौत की महफिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.
0: ते पण या सिनेमामध्ये आणि लुका छुपी यातच आहे. आर माधवनचं पात्र जो पायलट असतो तो अपघातात गेल्यानंतरच हे गाणं आहे. आणि आपण राकेश ओमप्रकाश मेहराचं क्रेडिट आहे की त्या गाण्याबरोबर गोष्ट पुढे जाते. गाण्यापुरतं गाणं, त्यावर नृत्य असं नाहीये. आणि आपण पुढे आलोय तसे आता आता गाण्यांवर नृत्य हे इतकं आपण नाही पचवत जसं आधी जितक्या लिलया पचवायचो तसं आता नाही. आता आपण सुसंगती शोधतो गाणं आणि सिनेमाची प्रेक्षक म्हणूनही, जे उत्तम आहे, जो बदल आहे सिनेमातला. तर लुका छुपी ह्या गाण्याबद्दल त्याचे शब्द, त्यातलं संगीत, त्यातले M1 M2 सगळेच आणि दिदींचा आवाज, बापरे बापरे बापरे.

0: मग तू खूपद झाले तिने सांजची आठवण होते हे गाणं ऐकताना.
1: हो बरोबर बरोबर बरोबर, मला आता एकदम तुम्ही म्हटल्यावर जाणवत आहे मला हे. वा वा बरोबर. आणि मला गंमत म्हणून सांगा असं वाटतं, आता आम्ही काय सांगणार हो, लता दिदींना मी जेव्हा भेटलो प्रभू कुंजला

0: त्यांच्या घरी. मी खरंच असा अवघडल्यासारखा झालो होतो की आय डोंट डिझर्व टू बी इन फ्रंट ऑफ दिस पर्सन. मी काय सांगू त्यांना, मला तुमचं गाणं आवडत असं म्हणून काय म्हणून तर तिथे काय बोलायचं असं होतं ना. तर मला काहीतरी संवाद करावा असं वाटत होतं पण मी करूच शकलो नाही शेवटपर्यंत. मात्र आदिनाथ काकांकरवी मी नंतर त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवला की सगळं एकीकडे आणि लगजा गले आणि लुकाछुपी एकीकडे, हे प्लीज तुम्ही दीदींना माझ्याकडनं सांगू शकलात कधी तर ठीक, नाही तरी चालणार आहे. माझं कौतुक त्यांच्यापर्यंत नाही पोहोचलं काहीही फरक पडत नाही त्यांच्या जीवनात.
1: तुझं अगदी वारकऱ्यासारखंच आहे.
0: हो,
1: पायपीट करत पंढरपूर पर्यंत जायचं पण कळसाचं घेऊन दर्शन परत यायचं, बघायचं नाही.
0: नको वाटलं कारण असं झालं मी नाही बोलू शकत माझ्या तोंडाने. काय म्हटलं असं मी, दीदी मला लुकाछुपी खूप आवडतं, याला काही अर्थ तरी आहे का? तर आदिनाथ काकांनी तो निरोप पोहोचवला त्यांच्यापर्यंत आणि त्यांनी थँक्यू सांगितलं असंही मला नंतर सांगितलं. तर लुकाछुपी हे गाणं काय आहे, पात्र काय काय आहे, त्याचे मित्र आहेत सगळे ज्यांनी एका छोट्या बदलाची चळवळीची पायाभरणी करायचा प्रयत्न केलाय. त्यात एक मोठी राजकीय उलाढाल चालली आहे. मोहन आगाशे यांचं पात्र जे आहे ते, आणि ह्या घटनेमुळेच सगळ्या पुढचा किस्सा घडतो. आणि ह्याच्यात आर माधवनच्या आईचं फार महत्वाचं पात्र आहे. म्हणून त्यातली ती ओळख की क्या बताऊ मा कहा हूं मैं, यहां उड़ने को मेरे खुला आसमा है. आता बघा तो पायलट आहे, त्या अनुषंगाने तो आता गेलेला आहे, त्याचं निधन झालंय. त्याच्यात तो आईला म्हणतोय की क्या बताऊ मा कहा हूं मैं, यहां उड़ने को मेरे खुला आसमा है, यहां किसो जे सा भोला सालो ना जहां है, यहां सपनो वाला मेरी फिकर, ब्ला ब्ला ब्ला जे काही शब्द आहेत ते.
1: छान मजा येते तुझ्याशी गप्पा मारताना. एकतर ए आर रहमान आणि त्याच्या गाण्याच्या विविध छटा, तू अगदी एक एक शब्द आणि गाण्यातला एक एक बीट बाजूला करून सुटा सुटा करून आम्हाला ऐकवलास, मजा आली. गप्पा आणखी शिल्लक आहेत, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तर श्रोतहो आपण ऐकत होता युवा अभिनेता क्षितिज दाते याच्याशी झालेल्या प्रदीर्घ गप्पांचा तिसरा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत राहा
2: विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
3: श्रोतेहो विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत. मंडळी, आनंद, दुःख, हसणं, रडणं या सर्व भावभावनांनी आपलं जीवन व्यापलेलं असतं आणि या सगळ्यांचा विचार करता हे आपण कसं घेतो, कसं स्वीकारतो आणि कसं व्यक्त करतो यावर ते येऊन पोहोचतं. आणि यातलाच एक भाग म्हणजे रुष्ण. रुसव्या फुगव्याचे क्षण कधी आपल्या बाजूने तर कधी समोरच्या बाजूने असे आपण सगळ्यांनीच किमान एकदा तरी अनुभवलेले असतातच. जेव्हा आपण रुसतो तेव्हा पुढच्याची आपण मजा घेतो आणि जेव्हा पुढचा आपल्यावर रुसतो तेव्हा लय दमछाक होते, हो की नाही? आणि हेच भाव घेऊन आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम अशाच गीतांनी नटलेला आहे आणि तो तसाच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. कुणी रुसलं असेल तर त्याला किंवा तिला चिडवण्यातही एक वेगळाच आनंद असतो, नाही का? रुसण्यातून प्रेम अधिक घट्ट होतं हेच या गीतातून सांगायचे जणू काही. ऐकूया.

तुम रूठी रहो मैं मनाता रहूं। श्रोते हो, अशी परिस्थिती जेव्हा आपल्या आयुष्यात निर्माण होते तेव्हा त्या दोघांनाच माहिती असतं की नेमकं काय घडतंय यामध्ये, काय काय घडत नसतं। कधी कधी उपाशी सुद्धा राहावं लागतं, कधी कधी काय काय गिफ्ट्स आणून द्यावे लागतात, आणि मग या सगळ्या गोष्टीतून कधी कधी दिवसही निघून जात असतो, नाही का? प्रेमातला गोडवा किती बरा असावा यानंतरच्या गीता

मध्ये गुरुदत्त आणि मालासिन्हा ऑन स्क्रीन माइलस्टोन चित्रपट प्यासा। श्रोते हो, प्यासा या चित्रपटाबद्दल तर काय सांगायचं, खरंच दरवेळेस भरभरून बोलावं तितकं कमी। या चित्रपटामधला गुरुदत्त यांचा अभिनय असेल, दिग्दर्शन असेल, कथा, पटकथा, सिनेमॅटोग्राफी, काहीही म्हणा, हा चित्रपट माइलस्टोन आहे। अगदी आजची पिढीसुद्धा या चित्रपटाकडे त्याच दृष्टीने पाहते।

श्रोतहो, या गीतामध्ये सचिनदेव बर्मन यांचं संगीत आणि साहिर लुधियानवी यांचे शब्द खरंच मंतरल्यासारखे आपल्याला भारावून टाकतात. नाही गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. यानंतरच्या गीतात अनिल कपूर आणि मनीषा कोयराला ऑन स्क्रीन, आणि अर्थातच अनिल कपूर मनीषा कोयरालाचा रुसवा काढतोय आणि काय काय दाखले देऊन काढतोय हे ऐकूया. 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं हे गाणं सपशील समर्पण कसं असावं जणू हे सांगू पाहतंय. ऐकूया.

श्रोत्याहो, जेव्हा कुणीतरी रुसलेलं असतं तेव्हा त्याला काहीतरी वाईट वाटलेलं असतं. मग ते कदाचित बोलणं असू शकतं, कृती असू शकते. मग जेव्हा आपण रुसवा काढतो तेव्हा तो कशा पद्धतीने काढतो याहूनही जास्त ते काढण्यासाठी ज्या भावनांपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं तो रस्ता अतिशय महत्वाचा, कारण नाहीतर हे पॅटर्न्स रिपीट होऊ शकतात. चला कार्यक्रमात यानंतर आता सायरा बानू जॉय मुखर्जी यांचा रुसवा काढते. यानंतरच्या गीतामध्ये शागिर्दी या चित्रपटातलं गाणं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गाणं, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं गोड संगीत ऐकूया. श्रोतेहो, अशी गाणी ऐकली की असं वाटतं कुठे गेले वर हे असे संगीतकार गीतकार आणि अशा ह्या हळुवार कोमल भावना. चला त्याच शोधात ऐकूया हे गाणं.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आणि आज थोडी रुसव्या फुगव्याची गाणी, पण मी अजिबात रुसलेली नाही श्रोते हो, कारण ही गाणी ऐकताना खूप मजा येते आणि मी घेते पण. यानंतरच्या गाण्यात नायक रुसलाय, नायिका रुसवा काढते. नाव द बॉल इज इन अपोजिट कोर्ट. ऑन स्क्रीन साधना आणि राजेंद्र कुमार, रुसव्यातली एक नजाकत. चला ऐकूया.

अजीर उठकर अब कहाँ जाइएगा, जहाँ जाइएगा हमें पाइएगा। हसरत जयपुरी यांचं हे गाणं आरजू या चित्रपटातलं, शंकर जयकिशन यांचं संगीत आणि गोड स्वर लता दीदींचा। कार्यक्रमात यानंतरच्या गीतामध्ये नायकाने नायिकेला चांगलंच धारेवर धरलंय। ऑन स्क्रीन मधुबाला आणि देवानंद आणि रुसवा फुगवा काढणं हे किती अवघड काम आहे या गीतामध्ये अजून ठळकपणे आपल्याला पाहायला मिळाले। काला पाणी या चित्रपटातलं हे गाणं मीठी सी नोकझोक लाईक।

0: हाथ छोड़ो,
1: छोड़ दिया तो हाथ मलोगे समझे,
0: अज समझे।

आहे. रुसव्या फुगव्यामध्ये कानंसुद्धा धरावी लागतात आणि अशी सपशील माफीसुद्धा मागावी लागते. श्रोतेहो, आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरचं गाणं लीडर या चित्रपटातलं, हमी से मोहब्बत हमी से लढाई. खरंच आहे की श्रोतेहो, आपण रुसतो कुणावर बरं, ज्याला आपण आपलंसं मानतो, जो आपल्याला आपलासा वाटतो त्याच्यावरच रुसतो ना. आपण परक्या लोकांवर रुसत नाही, म्हणूनच शकील बदायूनी यांना हे शब्द सुचले असतील, हमी से मोहब्बत हमी से लढाई.

श्रोते हो तेव्हा अच्छा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा प्रवास आता इथेच थांबत आहे. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन गाण्यांसह. आता निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आकाशवाणी बीड सकाळचे 11 वाजतायत. श्रोते हो, आरोग्यविषयक कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आरोग्य मंत्र या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री साई हॉस्पिटल आणि क्रिटिकल सेंटर. आज या कार्यक्रमाचा विषय त्वचेसोबत केसांची काळजी आणि

0: लेझर उपचार पद्धती याविषयी डॉक्टर रिकिता पवार शेंडगे यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: विशेष गीतगंध
2: आरोग्य मंत्र या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर नाईकवाडे यांचे श्री साई हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर बार्शी रोड बीड. संपर्क 94 03 43 58 57.
3: श्रोतेव नमस्कार. आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये मी रणजित बागलाने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. श्रोतेव, सध्या उन्हाळा चालू आहे आणि यामध्ये आपल्या शरीराची आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खास करून आपली त्वचा आणि आपले केस यांची विशेष काळजी आपण प्रत्येक ऋतूमध्येच घेत असतो, परंतु खास करून उन्हाळ्यामध्ये त्वचा आणि आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी, त्याचबरोबर याच्या संबंधी ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती लेझर उपचार पद्धती कशा पद्धतीने काम करते याविषयीची माहिती आज आपल्याला रिकिता मॅडम देणार आहेत. श्रोते हो, आज आपल्या बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये त्वचा केस आणि लेझर तज्ज्ञ डॉक्टर रिकिता पवार शेंडगे मॅडम आलेले आहेत. मॅडम, आपलं आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे.
4: नमस्कार सर.
3: मॅडम, आपल्या मुलाखतीची सुरुवात करताना मी आपल्याला पहिला प्रश्न असा विचारू इच्छिन त्वचा संदर्भातला. आपली त्वचा ही कशा प्रकारची आहे हे आपण कसं ओळखावं?
4: सर, आपल्या त्वचेचे वेगवेगळे टाईप्स आहेत, तसे सब टाईप्सही आहेत. त्यातल्या त्यात सगळ्यांना माहिती असणारे म्हणजे ऑइली स्किन, ड्राय स्किन, नॉर्मल स्किन, त्यानंतर सेन्सिटिव्ह स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन, असे आपले हे प्रकार आहेत. कुठलाही प्रकार आपल्या स्किनचा वारंवार चेंज होतो, तो कुठलाही कॉन्स्टंट राहत नाही. तो मग कशामुळे? तर उष्णतेमुळे, म्हणजे आपण म्हणूयात वातावरणामुळे किंवा एजमुळे, आपल्या हार्मोनल चेंजेसमुळे. त्याच्यामध्ये तर मुलींमध्ये किंवा लेडीजमध्ये आपण बघतो की थायरॉइडच्या समस्या आहेत आजकाल, त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल, प्रेग्नन्सी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्किनवर अफेक्ट करतात आणि त्यामुळे आपला स्किन टाईप हा वारंवार चेंज होत राहतो, तो कधीही कॉन्स्टंट राहत नाही. आता आपण बघूयात की म्हणजे आपल्या स्किनचा टाईप कसा आपण ओळखायचा. तर मग आपण रोज सकाळी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि अर्धा ते एक तास आपल्या चेहऱ्याला काही न लावता स्किन तशीच ठेवायची. मग त्यानंतर आपल्या स्किनवर कसा इफेक्ट करतोय, जर आपली त्वचा ड्राय वाटत असेल, म्हणजे निस्तेज वाटत असेल, खेचल्यासारखी वाटत असेल, तर तो आपला स्किन टाईप ड्राय असतो. जर आपल्या त्वचेवर खूप जास्त प्रमाणात ऑइल वाटलं, चेहरा खूप चमकत असेल, तर आपण त्याला ऑइली स्किन म्हणतो. जर काही ठिकाणी स्किनच्या खूप जास्त प्रमाणात ऑइल आहे तर काही ठिकाणी नाहीये, जसं की कपाळावर, नाकावर, तसेच हनवटीवर आपल्याला ऑइल जमा झालेलं वाटतं, पण गाल आपल्याला ओढल्यासारखे किंवा निस्तेज वाटतात, तिथे ड्रायनेस असतो, तर मग आपण त्याला कॉम्बिनेशन स्किन म्हणतो. ह्याच्याच उलट आपली सेन्सिटिव्ह स्किन जर असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की स्किनला अचानक खाज येणं किंवा तिथे रेडनेस, रेड पॅचेस तयार होणं, खूप जास्त ड्रायनेस होऊन शेडिंग होणं, म्हणजे खपल्या निघण्यासारखे, पांढऱ्या खपल्या निघल्यासारखं वाटणं, ह्याला आपण सेन्सिटिव्ह स्किन म्हणतो. हे झाले आपले स्किनचे टाईप. जर आपली त्वचा ह्यातलं काही आपल्याला वाटत नसेल, पूर्णतः आपला स्किन एकसारखी वाटत असेल चेहऱ्याची, तर मग आपण त्याला नॉर्मल स्किन असं म्हणतो.
3: बर मॅडम, पण आदल्या दिवशी आपल्या आहारामध्ये काही विशिष्ट खाण्यात आलेलं असेल तर त्याचा देखील परिणाम आपल्या त्वचेवर होत असेल ना?
4: हो, नक्कीच होतो. जर आपल्या खाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपण तेलकट पदार्थ वगैरे खाल्ले आणि जर आपली स्किन ऑइली असेल तर त्याचा परिणाम नक्की होतो की आपल्या स्किनवर पिंपल्स वगैरे यायला सुरुवात होते. जर तुम्ही मेकअप प्रोडक्ट्स वापरत असाल तर आणि आपण चेहरा न धुता, न वॉश करता तसंच रात्री झोपलं तर 2-3 दिवसांनी तुम्हाला आपल्या हनवटीवर आपल्याला पिंपल्स आलेले दिसतात. तसंच खाण्याच्या बाबतीत आहे, खाण्याच्या बाबतीतही तसेच परिणाम होतात की पिंपल्स वगैरे यायला सुरुवात होते.
3: बर, मग हे वेगवेगळ्या ज्या स्किनच्या आपण टाईप सांगितल्यात, तर आपल्या स्किनची म्हणा किंवा आपल्या त्वचेची काळजी आपण कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे?
4: त्वचेची काळजी घेणं, मी आता आत्ताच एक्सप्लेन केलं की कशी आपली ड्राय स्किन आपण ओळखायची, कशी ऑइली स्किन ओळखायची, जर आपल्याला आपला स्किन टाईप व्यवस्थित माहिती असेल तर त्यानुसारच आपण आपले प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत. जसं की मी सांगितलं तर खूप लेडीज माझ्याकडे येतात, त्या म्हणतात की सनस्क्रीन लावल्यानंतर चेहरा ऑइली दिसतो, त्यानंतर काही म्हणतात की ऑइली स्किन आहे मग तिथे मॉइश्चरायझर लावण्याची काय गरज आहे, तर असं नसतं. प्रत्येकाचं स्किन रुटीन आहे, त्यानुसारच आपण प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत. मेन म्हणजे ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी

0: वारंवार त्वचा धुण्याची गरज नसते. चेहऱ्यासारखा जाऊन धुण्याने तो ड्राय स्किन आणखीन सेन्सिटिव्ह स्किन बनते, त्याने आणखीन जास्त आपल्याला ड्रायनेस जाणवतो. तर असं न करता ज्यांची स्किन खरंच ड्राय आहे त्यांनी वारंवार चेहरा न धुता तो दिवसातन फक्त एकदा नाही तर दोनदा धुतला तरी चालतो, कारण आपल्या स्किनला नॅचरली ऑइलची गरज आहे. तिथे ऑइल प्रोडक्शन झालं पाहिजे आपल्याला. ज्यांची त्वचा ऑइली आहे त्यांनी दिवसातन 3 ते 4 वेळा त्वचा धुतली तर काही प्रॉब्लेम नसतो, बट ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांची सेन्सिटिव्ह लवकर होते, म्हणून मग त्यांनी वारंवार धुण्याची गरज नाहीये. दुसरं म्हणजे गरम पाण्याने चेहरा धुणं चुकीचं आहे. काही काही लोक खूप जास्त गरम पाण्याने धुतात तर काही लोक खूप जास्त थंड पाण्याने धुतात. चेहरा हा आपला कोमट पाण्याने धुतला पाहिजे, मग तो कोणत्याही ऋतूत असू दे पण तो कोमट पाण्याने धुतला पाहिजे, जेणेकरून मग त्याला ड्रायनेसही होणार नाही, जास्त ऑइल प्रोडक्शनही होणार नाही.
1: किडनीचे आजार, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, अर्धांगवायू, मेंदूज्वर आणि मेंदू विकार, थायरॉइडचे आजार, HIV निदान आणि उपचार, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, अॅनिमिया, संधिवात आणि डायबिटीस सारख्या आजारांवर खात्रीशीर उपचाराचे एकमेव नाव डॉक्टर नाईकवाडे यांचे श्री साई हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, बार्शी रोड, बीड. संपर्क 94 03 43 58 57.
2: मॅडम, याच्यामध्ये आपलं रोजचं रुटीन जे म्हणतो आपण तर कशा प्रकारचं असलं पाहिजे?
0: आपलं रोजचं रुटीन सर मॉर्निंग रुटीन आणि नाईट रुटीन अशा मी दोन रुटीन फॉलो करायला लावतो प्रत्येक पेशंटला. जर सकाळचं तुम्ही रुटीन घेताय तर मग तुमची त्वचा ड्राय असू, ऑइली असू, कोणत्याही प्रकारची असू, पण तरीही तुम्हाला ते रुटीन फॉलो केलंच पाहिजे. जसं की आता मॉर्निंग रुटीन मध्ये आपण सकाळी उठल्यावर चेहरा धुणार फेस वॉशनी, त्यानंतर मॉइश्चरायझर लावणार, सनस्क्रीन लावणार, हे दिवसभरात वापरणं खूप गरजेचं असतं. तसंच नाईट रुटीन आहे, नाईट रुटीनला आपण फेस वॉश करणार, मॉइश्चराइज करणार, मॉइश्चरायझर लावणार आणि देन त्याच्यावर सिरम किंवा तुम्हाला जे तुमच्या डर्मेटने तुमच्या स्किन कंडिशननुसार काय दिलं आहे, जसं की आता वांग असेल, पिंपल्स असतील मुलींना मुलांना, तर त्यानुसार जर तुम्हाला कोणते ऑइंटमेंट दिलेत किंवा सिरम्स दिलेत तर ते तुम्ही रात्री लावून झोपणं गरजेचं आहे, कारण ह्या सगळ्या सिरम्समध्ये आणि ऑइंटमेंटमध्ये ऍसिड असतं, त्यामुळे ते दिवसा न लावता रात्रीच लावणं गरजेचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.
2: बर मॅडम, आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि यामध्ये खास करून आपण सनस्क्रीनचा जास्त वापर करतो, हे वापरणं का गरजेचं आहे याच्याविषयी?
0: हो, उन्हाळ्यामध्ये तर वापरायचीच आहे सनस्क्रीन, पण सनस्क्रीन ही कंटिन्युअस वापरणं खूप गरजेचं आहे. असं नाहीये की उन्हाळा आला किंवा ऊन जास्त आहे म्हणूनच सनस्क्रीन वापरायची, असं काही नसतं. सनस्क्रीन ही कंटिन्युअस वापरली पाहिजे. त्यातल्या त्यात जे लोक प्रोसिजर्स करतात, केमिकल पिलिंग, लेझर्स वगैरे करतात, त्यांना वापरायची तर आहेच, त्यांना मॅन्डेटरीच आहे, बट बाकीच्या लोकांनाही वापरणं तेवढंच गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे सन प्रोटेक्शन. ती सनस्क्रीन आपल्याला यूवी रेज, जे सूर्यापासून निघणारे रेज आहेत, त्याच्यापासून प्रोटेक्ट करते. मग त्यामध्ये सर आपण पहिले हे लक्षात घेऊयात, हे यूवी रेज जे आहेत ते दोन प्रकारचे असतात, यूवी ए आणि यूवी बी. यूवी बी जो असतो ना तो आपल्याला, म्हणजे आपण तोंड बांधलं किंवा घरात बसलो तर ते प्रोटेक्ट होतं, त्यांच्यापासून हार्म होत नाही, पण यूवी ए जो असतो तो जास्त रिफ्लेक्ट करतो. पण घरात असलो तर खिडकीतनं आपल्या चेहऱ्याला रिफ्लेक्ट होऊ शकतो किंवा गाडीत असलो तर गाडीच्या काचेतनंही रिफ्लेक्ट होऊ शकतो. त्यामुळे असं नाहीये की आपण घरात आहोत म्हणून आपण सनस्क्रीन लावायचीच नाही, तर यूवी ए साठी तरी आपण सनस्क्रीन लावणं गरजेचंच आहे. तसेच लेडीज आपल्या घरामध्ये काम करतात, जसं की गॅस समोर वगैरे काम करतात, आपण घरामध्ये मोबाईल बघतो, लाईटच्या खाली बसलेलो असतो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सनस्क्रीन लावणं खूप जास्त गरजेचं आहे. काही लोक म्हणतात की सनस्क्रीन लावण्याने चेहरा ऑइली होतोय किंवा काळवंडल्यासारखा दिसतोय, त्यानेच पिंपल्स यायला सुरुवात झाली, असं नसतं. आपल्या स्किन टाईपनुसार आणि जी आपल्याला सूट होईल असे सनस्क्रीन आपण वापरणं गरजेचं आहे. जेव्हा आपण डर्मॅटकडे जातो ते आपल्याला बरोबर त्या त्या गोष्टी आपल्या स्किन टाईपनुसार आपल्याला सांगतात की कुठली सनस्क्रीन आपण वापरली पाहिजे.
2: मॅडम, सनस्क्रीन जी आहे ती वापरणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं, पण ती कशी आणि कधी वापरायला पाहिजे?
0: सर, जसं मी सांगितलं यूवी ए आणि यूवी बी रेज जे आहेत ते हार्म करतात म्हणून आपण सनस्क्रीन लावतोय, तर आपण सनस्क्रीन कोणती लावणं ही पण गरजेची आहे. जसं की SPF, खूप लेडीजचा प्रश्न असतो, मॅडम सनस्क्रीनवर जे SPF लिहिलेले ते काय? तर सन प्रोटेक्शन फॅक्टर असतं एक, ते सनस्क्रीन मध्ये अवेलेबल असतं म्हणून ते यूवी रेज पासून आपल्याला प्रोटेक्ट करतं.
2: सनस्क्रीन कशी आणि कधी वापरावी?
0: सनस्क्रीन आता मी सांगितलं की का गरजेची आहे. जसं यूवी ए आणि यूवी बी पासून सनस्क्रीन आपल्याला प्रोटेक्ट करते, आता खूप लेडीजचा प्रश्न असतो मॅडम SPF काय आहे, तर आपण आधी ते बघूयात. SPF SPF म्हणजे काय तर सन प्रोटेक्शन फॅक्टर जे सनस्क्रीन मध्ये अवेलेबल असतं आणि त्याच्यामुळेच आपल्याला सनस्क्रीन पासून प्रोटेक्शन मिळते आपल्या स्किनसाठी. तर हे SPF हे 30 असू शकतं, 50 असतं, 70

0: असताना 100 ही असतं, बट आपण इंडियन स्किन टोन साठी आहे ना 50 प्रिस्क्राइब करतो. का? तर SPF 30 आपल्या स्किनला जर 97% प्रोटेक्ट करत असेल तर SPF 50 हे फक्त 98% प्रोटेक्ट करते. 1% फरक आहे, बट ते 100% म्हणजे SPF 100 पर्यंत काम करतं. म्हणून आपण SPF 50 वापरायला सांगतो की SPF 50 प्रिस्क्राइब केलं
1: जातं.
0: तर सनस्क्रीन आता कधी वापरावी? ऍक्च्युली सनस्क्रीनचा इफेक्ट हा 2 ते 3 तासच असतो, त्याच्यामुळे आपल्याला सनस्क्रीन ही दिवसातनं 2-3 म्हणजे सकाळी 10, दुपारी 1, संध्याकाळी 4 असे मी टायमिंग सांगते, त्या टायमिंगलाच लावणं गरजेचं आहे.
1: बर, आता त्वचेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यामध्ये बरेच विकार आपल्याला जनसामान्यांमध्ये पाहायला भेटतात किंवा लोकांना ते फेस करावे लागतात. जसं की समजा हाताची कातडे जातो ज्याला म्हणतो आपण, ही समस्या जी आहे तर ती का होते आणि त्याच्यावर आपण काय उपचार करू शकतो?
0: सर, हे काही लोकांना उन्हाळ्यातही होतं, काही लोकांना हिवाळ्यातही होतं. तर हायड्रेशनमुळेही होऊ शकतं, उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असल्यामुळे पाणी कमी पडल्यामुळेही होऊ शकतं, तसंच हिवाळ्यातही आहे. हिवाळ्यामध्ये जास्त थंडी असल्यामुळे स्किनला आपला ड्रायनेस होतो आणि त्याच्यामुळेही तसं होऊ शकतं. त्याला आपल्याला एकच ऑप्शन आहे की स्किन हायड्रेट ठेवणं आणि मॉइश्चरायझर चांगल्या प्रकारचं वापरणं. मग आता ते कोणतं? तर त्याच्यामध्ये आपल्याला जे थिक बेसचे मॉइश्चरायझर आहेत, जे ऑइली असतात, ते मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. मग तिथं आपण वॉटर बेस्डचे मॉइश्चरायझर नाही लावू शकत.
1: बर, किडनीचे आजार, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, अर्धांगवायू, मेंदूज्वर आणि मेंदूविकार, थायरॉइडचे आजार, HIV निदान आणि उपचार, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, अॅनिमिया, संधिवात आणि डायबिटीस सारख्या आजारांवर खात्रीशीर उपचाराचे एकमेव नाव डॉक्टर नाईकवाडे यांचे श्री साई हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, बार्शी रोड, बीड. संपर्क 94 03 43 58 57. बऱ्याचदा असा एक समज आपल्याला समाजात पाहायला भेटतो, वेगवेगळ्या क्रीम ज्या आहेत तर ह्या लावून आपण त्वचा उजळ करू शकतो, हे कितीच बरोबर आहे?
0: नाही सर, त्वचा उजळणं किंवा स्किनचा आपला कलर हा आपल्या मेलॅनिनवर अवलंबून असतो. आता मेलॅनिन म्हणजे काय? तर मेलॅनिन हे एक पिगमेंट आहे जे आपले स्किनचे सेल्स जे असतात ते प्रोड्यूस करतात. त्या सेल्स कोणत्या? तर मेलॅनोसाइट सेल्स ज्या असतात त्या प्रोड्यूस करतात मेलॅनिन. मग त्या मेलॅनिनमुळे आपल्या स्किनला कलर मिळतो. तर मेलॅनिन ही 2 प्रकारचे आहेत, यू मेलॅनिन अँड फिओ मेलॅनिन. तर यो मेलॅनिन जो असतो तो आपल्या स्किनला ब्लॅक आणि ब्राऊन कलर देतो, तर फिओ मेलॅनिन आपल्या स्किनला रेडिश असा येल्लोइश टोन देतो. मग त्याच्यामुळे आपल्या स्किनला आणि हेअरला कलर असतो. आपल्या हेअरचा कलर ही ब्लॅक असतो, कोणाचा ब्राऊन असतो, हे सगळं मेलॅनिनवर डिपेंड असतं. जिथं मेलॅनिन कमी झालं तिथला कलर आपला लाईट होतो, जिथं मेलॅनिन वाढतं तिथला कलर डार्क असतो, असं आहे ते. तर ह्या मेलॅनिनवर आपलं सगळं अवलंबून असतं. असं कुठल्याही प्रोडक्ट्स किंवा काही वापरलं तर आपली स्किन उजळेल असं काहीही नसतं. जर हा आता बाजारामध्ये ग्लुटॅथियॉन नावाचा खूप प्रकार आलाय, तर हे ग्लुटॅथियॉन काय आहे? ग्लुटॅथियॉन ह्या टॅबलेट्सही मिळतात. ग्लुटॅथियॉनच्या आता IV सेट्स म्हणजे इंजेक्शन्सही अवेलेबल आहेत, ज्याच्याने आपल्या स्किनमध्ये फेअरनेस होती त्वचा. पण ते त्या त्या कालावधीपर्यंत आपल्याला घ्यावं लागतं. जसं की 100 mg ग्लुटॅथियॉन जे असतात टॅबलेट्स, ते आपण 6 किंवा 1 पर्यंत घेऊ शकतो. असं हे ग्लुटॅथियॉन आहे ज्याने आपली त्वचा उजळेल, पण बाकीच्या क्रीम्स वगैरे लावून आपली त्वचा उजळणार नाहीये.
1: बर मॅडम, त्वचा अशी ग्लो राहण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स येतात ते काढून टाकण्यासाठी अशी काही औषधोपचार आहेत का?
0: हो, नक्कीच आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सिरम्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. मग त्यामध्ये नायसिनॅमाइड आहे, व्हायटमिन सी आहे, HA BHA सिरम आहे, सॅलिसिलिक ऍसिड आहे, ग्लायकोलिक ऍसिड आहे, हायलोरॉनिक ऍसिड आहेत, असे बरेच सिरम मार्केट्समध्ये अवेलेबल आहेत. बट ते कसे वापरायचे आणि कधी वापरायचे हेच लेडीजला माहिती नसतं. जसं आता प्रत्येक कंडिशननुसार स्किनच्या वेगवेगळे सिरम वापरले जातात. मी सांगितलं त्यामध्ये जर तुमची स्किन आता ऑइली आहे मग तिथे तुम्ही कोणतं सिरम वापरलं पाहिजे. सॅलिसिलिक ऍसिडचं सिरम जर तुम्ही ऑइली स्किनसाठी पिंपल्ससाठी वापरलं तर ते उत्तम काम करतं. तर ते सिरम्स आपल्याला माहिती पाहिजे कधी वापर. मग तुम्ही डर्मॅटकडे जाऊन जर तुम्ही कन्सल्ट केलं तर तुम्हाला खूप चांगला हे मिळतो. बट सिरम्सचं कसं असतं ना, सिरम हे आपल्याला डे रुटीनमध्ये म्हणजे मॉर्निंग रुटीनमध्ये नाही वापरता येत सर, कारण त्यामध्ये ऍसिड असतं.
2: त्याचा काही साइड इफेक्ट
0: हो, जर ऍसिड बेस सिरम तुम्ही डे मध्ये लावून जर तुम्ही उन्हामध्ये जाताय तर त्याचा थोडासा इफेक्ट बॅड होतोच, बट तुम्ही जर सिरम नाईटला युज करताय तर त्याचा खूप छान रिझल्ट मिळतो. शक्यतो सिरम्स हे नाईटलाच वापरले पाहिजेत. कुठल्याही प्रकारचे ऑइंटमेंटही आहेत त्याच्यामध्येही ऍसिड असतं, जसं की आता कोझिक ऍसिड आम्ही पिगमेंटेशनसाठी वापरायला सांगतो का, तर ते जर तुम्ही नाईटला वापरलं तरच त्याचा इफेक्ट

0: चांगलं होतं. डेमध्ये ते नाही वापरू शकत, त्यांनी आणखीन जास्त पिगमेंटेशन ज्याला आम्ही PIH म्हणतो ते होण्याची शक्यता असते. म्हणून मग ते नाईटलाच वापरणं योग्य ठरतं.
1: बरं, आता ही त्याच्यावरती उपचार पद्धती जी आपण म्हणतो की आपल्याकडं लेझर तंत्रज्ञान आलेलं आहे, लेझर उपचार पद्धती आपण त्याला म्हणू, तर याच्या संदर्भात लेझर उपचार पद्धती ही सेफ आहे का?
0: नक्कीच सर, लेझर खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि ते खूप सेफ आहेत. फक्त इतकंच की त्याचे आपण प्रिकॉशन्स प्रॉपर घेतले पाहिजेत. आता लेझरचंही बाजारात मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत. खूप डॉक्टर्स वेगवेगळ्या प्रकारचे लेझर यूज करतात, जसं की डायोड लेझर आहे, क्यू स्विच आहे, CO2 लेझर्स आहे, RF लेझर्स आहेत, असे वेगवेगळे खूप लेझर्स अवेलेबल आहेत. म्हणजे तुमच्या प्रत्येक कंडिशननुसार, जसं की वांग्यांसाठी आपण कार्बन लेझर करतो, तसंच RF लेझर आहे. आपल्या त्वचेवर रिंकल्स वगैरे असतील, ज्याला आपण सुरकुत्या वगैरे म्हणतो, त्याच्यासाठी लेझर्स वापरले जातात. त्याच्यानंतर काही लेझर्स आता, काही लोकांना टॅटू काढलेला असतो, मग तो काढून टाकायचा असतो, तो नको असतो, मग नको असलेला टॅटूही आपल्याला काढता येतो. मग त्यामध्येही कलर टॅटू आणि ब्लॅक इंकचा टॅटू, ते काढण्यासाठीही वेगवेगळे लेझर्स आहेत. त्यानंतर आणखीन काही कंडिशन्स आहेत, जसं की डोळ्याखालील काळी वर्तुळे, अशा वेगवेगळ्या कंडिशन, पिंपल्स, यांसाठीही लेझर्स अवेलेबल आहेत. प्रत्येक कंडिशनमध्ये आपण लेझर वापरू शकतो आणि लेझर सेफच असतात. लेझर कारण आपल्या स्किनचे जे लेअर आहेत, इपिडर्मिस आणि डर्मिस, तर डर्मिस पर्यंतच काम करतं, डीपली जात नाही जास्त ते. त्यामुळे काही लेडीजला दाढी, अपर लिप्सला केस असतात, हेअर्स येतात, मग तेही कायमचे काढून टाकण्यासाठी लेझर खूप उत्तम प्रकारे काम करतं.
1: याच्यामध्ये मॅडम लेझर उपचार पद्धती आपण वापरल्यानंतर याच्यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: लेझरसाठी सर एकच काळजी आहे, ती घेऊ शकतो, ते म्हणजे सनस्क्रीन. जर तुम्ही प्रॉपर वेमध्ये सनस्क्रीन वापरली त्या टायमिंगनुसार, त्या वेळेनुसार, तर तुम्हाला कधीही लेझरचा साईड इफेक्ट होणार नाही. जर लेझर तुम्ही करताय तर त्याच्यानंतर तुम्हाला फक्त डेली सनस्क्रीन वापरणं. काही लेडीज काय करतात, आज लेझर आणि केमिकल पील किंवा लेझर आज करतात आणि त्यानंतर 3-4 महिने सनस्क्रीन वापरतच नाही, एखादा महिना सनस्क्रीन वापरतात. असं न करता आपण सनस्क्रीन प्रॉपरली कायम स्वरूपी वापरली पाहिजे. तो आपला एक रुटीनचा भागच करून घ्यायचा की सनस्क्रीन वापरायचीच आहे. जे लेझर करतात त्यांना सनस्क्रीन वापरणं मॅन्डेटरी आहे.
1: बर,
0: ही एकच काळजी उत्तम प्रकारे घेतली जाऊ शकते.
1: आता केसांच्या संदर्भात देखील आपल्याला असा प्रश्न विचारावा असं वाटतोय की आपल्याकडे सध्या केस गळतीचं एक प्रमाण फार प्रमाणात दिसून येतं, तर त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे?
0: केस गळण्याचे तसे खूप सारे कारण आहेत सर, पण त्याआधी आपण केसांच्या फेजेस बघूयात की केस का गळतो, कसा गळतो. केसांच्या फेजेस ह्या 3 आहेत, जसं एनेजन, कॅटेजन आणि टिलोजन म्हटलं जातं. आपण एनेजन फेजमध्ये ग्रोईंग स्टेज, म्हणजे जो केस उगवतोय ज्याला आपण ग्रोईंग स्टेज म्हणतो, ती फेज म्हणजे एनेजन फेज. ही आपल्या केसांमध्ये 3-4 वर्ष ही फेज असते. प्रत्येक केसाचे वेगवेगळे

0: 3 ते 4 वर्ष ही फेज असते. प्रत्येक केसाचे वेगवेगळी सायकल असते आणि ही जी फेज असते ना, आपला केस हा आहे ना अर्धा इंच दर महिन्याला वाढत. एनेजन फेज मध्ये जो असतो केस तो पूर्ण बल्बच्या आतमध्ये असतो, हेअर पूर्ण बल्बच्या आतमध्ये असतो. ही फेज 3 ते 4 वर्ष कंटिन्युअसली चालते. प्रत्येक केस गळतोच असं नाहीये, त्याची फेज असते, त्याची सायकल असते, ती पूर्ण झाल्याशिवाय तो केस पडतच नाही आपला. दुसरी फेज जी असते आपली ती कॅटेजन फेज असते. ही टिलोजन फेज आणि एनेजन फेज ह्या दोन्हींच्या मध्ये येते, ज्यामध्ये केस हा पूर्णतः निघलेलाही नसतो बल्बमधून आणि तो पूर्ण आतमध्येही नसतो बल्बच्या, तो मध्ये अडकलेला असतो. ही फेज 1 ते 2 आठवडेच ही चालते. त्याच्यानंतर आपण बघतो टिलोजन फेज. तर टिलोजन फेज म्हणजे काय, तर केस आपण साधे विंचरले किंवा असे हाताने धरून ओढले तरी जे केस हातात येतात ते आपले टिलोजन फेज मध्ये असतात. म्हणजे ते एकदम बल्बच्या बाहेर आलेले असतात, एकदम लूज प्रमाणात असतात, ते कधीही गळून पडतात. आणि शक्यतो 8 ते 10% केस हे आपले टिलोजन फेज मध्येच असतात आणि ही फेज आपली 3 ते 6 महिने चालती. आपण म्हणतो की माझे खूप जास्त प्रमाणात केस गळायला लागलेत, तर ह्याचं कारण म्हणजे ही टिलोजन फेज मध्ये असण्याची शक्यता आहे. हा, मग आपले आता केस रोज किती प्रमाणात गळत आहे ह्याच्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्या पडलेल्या केसांच्या जागी नवीन केस येतोय की नाही हेही बघणं गरजेचं आहे. जर तुमची केस गळत आहेत आणि त्या जागी जर नवीन केसांची ग्रोथ होतच नाहीये, तुम्हाला वाटतच नाही की माझ्या केसांची ग्रोथ होत नाहीये, तर मग आपल्याला तिथं म्हणता येतं की आपला केस हा म्हणजे तिथं हेअर लॉस झालाय. हेअर फॉल म्हणजे हेअर फॉल ही इज अ ऍक्टिव्ह फेज आहे. जेव्हा केस ऍक्टिव्ह फेज मध्ये असतो ना तो हेअर फॉल होतो आणि हेअर लॉस म्हणजे काय, तर तिथं केस उगवतच नाही, तिथं टक्कल पडलेला असतो पूर्ण. आता ह्यांची कारणं काय आहेत, तर मग बरेच कारण असू शकतात, जसं की कॅल्शियम डेफिशियन्सी, व्हायटमिन बी12 डी डेफिशियन्सी असू शकते. तसेच आजकाल बघतो आपण रात्रीचा मोबाईल जास्त प्रमाणात खेळतो, मग त्याच्यामुळे झोप येत नाही, मग ही झोप कमी होण्याची जे कारण आहेत ते. त्याच्यानंतर लेडीज मध्ये प्रेग्नन्सी एक कारण असू शकतं, मेन्स्ट्रुअल सायकल असू शकतं. त्याच्यानंतर जाडपणा, हार्मोनल चेंजेस, थायरॉइड, त्यानंतर काहींना व्हायरल फीवर वगैरे झाला, त्यानंतर केसांची गळण्याची सायकल चालू होते. तर हे सगळे कारण असू शकतात. तर आणखीन बरेचसे कारण आहेत.
1: किडनीचे आजार, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, अर्धांगवायू, मेंदूज्वर आणि मेंदूविकार, थायरॉइडचे आजार, HIV निदान आणि उपचार, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, अॅनिमिया, संधिवात आणि डायबिटीस सारख्या आजारांवर खात्रीशीर उपचाराचे एकमेव नाव डॉक्टर नाईकवाडे यांचे श्री साई हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, बार्शी रोड, बीड. संपर्क 94 03 43 58 57.
2: आता जसं आपण केस गळतीचं पाहिलं तर सध्या असंही प्रमाण दिसतंय की लहान मुलांमध्ये देखील पांढरे केस होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप प्रमाणात दिसतंय. तर ह्याच्या पाठीमागचं काय कारण आहे आणि ह्याच्यावर कोणती उपचार पद्धत अवेलेबल आहे?
0: सर, केस पांढरं होण्याचं मेन कारण म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितलं, आपल्या स्किनला आणि हेअरला कलर देण्याचं काम मेलॅनिन करतं. तर काहींच्या केस बघा, काही ठिकाणी व्हाईट पांढरे असतात आणि बाकीच्या ठिकाणी काळे असतात. जिथं जिथं मेलॅनिन कमी होतं ना तिथे तिथं केस हा पांढरा होतो. आता लहान मुलांमध्ये आजकाल बघायला भेटतंय की पांढरे केस होत आहेत, तर त्याचं कारण म्हणजे हार्मोन्समुळे होतं किंवा मग त्यांची जेनेटिक्समुळे होतं, असे वेगवेगळे कारण आहेत की केस पांढरे होण्याचे. पण मेन कारण म्हणजे मेलॅनिनचीच कमतरता असते. जिथं मेलॅनिन कमी होतं तिथे केस पांढरे होणारच आहेत. उपचार पद्धती म्हणजे सर आपल्याकडे प्रोसिजर्स केले जातात, पण लहान मुलांमध्ये प्रोसिजर करणं पॉसिबल होत नाही, कारण आपल्या प्रोसिजर ह्या 15 वर्षाच्या नंतरच्या मुलांसाठी किंवा 15 वर्षाच्या मुलांसाठी आपण ठेवलेल्या असतात किंवा त्या कराव्या लागतात, ज्यामध्ये आपण PRP मायक्रो निडलिंग प्रोसिजर करतो. त्यानंतर आता GFC ऍडव्हान्स, PRP चं ऍडव्हान्स व्हर्जन आले GFC, ज्यामध्ये आपण GFC आणि मायक्रो निडलिंग करतो.
2: मॅडम, याच्यामध्ये केसांना चाई लागणं जे म्हणतो आपण, तर ही एक समस्या केसांच्या संदर्भातली आपल्याला पाहायला मिळते, तर याच्या संदर्भात काही उपचार पद्धती आहे का?
0: नक्कीच. केसांना चाई लागणे म्हणजे हा एक फंगल डिसीज आहे ज्याच्यामुळे केसांना चाई लागते. तर तिथे काय होतं, ज्याला आपण टिनिया म्हणतो, तिथे काय होतं की केस एका म्हणजे एका पॅटर्न नुसार तिथले पूर्ण केसेस जातात आणि तिथे टक्कल पडल्यासारखं होतं. ह्याच्यावर एक म्हणजे आम्ही सिरम्स देतो आणि दुसरं म्हणजे तिथे प्रोसिजर केली जाते. तर ती प्रोसिजर कोणती, तर PRP आणि मायक्रो निडलिंग केली जाते किंवा मग GFC आणि मायक्रो निडलिंग केली जाते. PRP ऍडव्हान्स व्हर्जन आहे. आता PRP म्हणजे काय, तर आपण पेशंटचं ब्लड घेतो आणि त्यातनं सेंट्रिफ्यूज करून त्यांचं प्रोटीन, जे केसांचं प्रोटीन असतं ते सेपरेट केलं जातं आणि ते तिथे इंजेक्ट केलं जातं. मायक्रो निडलिंग ही पण एक प्रोसिजर आहे ज्यामध्ये केसांचे बल्ब आपण ओपन केले जातात त्या जागेवर.

0: अशा ह्या दोन प्रोसिजर्स आहेत, हे आपण तिथे करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त तिथं आपण सिरम्स लावू शकतो.
1: डॉक्टर, एकदा टक्कल पडल्यानंतर एखाद्या व्यक्तीला पुन्हा केस येऊ शकतात का?
0: जर तिथे बल्ब ओपन असतील तर तेवढ्या प्रमाणात केस येण्याची शक्यता असते. म्हणजे ह्याच वेनी प्रोसिजर केली जाते, पीआरपी आणि मायक्रो निडलिंग. जर आपण तिथे प्रोटीन देतोय तर तिथे केस उगवतोच, कारण आपण ही प्रोसिजर आहे ना फक्त क्राउन एरियामध्ये केली जाते, तेवढ्या भागामध्ये आपल्याला केस येतातच.
1: ज्या पद्धतीने आपण हे पाहिलं की पांढऱ्या केसांच्या संदर्भात असेल किंवा केस गळती संदर्भात असेल, चाई लागणं असेल किंवा टक्कल पडणं असेल, याच्या व्यतिरिक्त केसांमध्ये आणखी कोणते विकार आपल्याला पाहायला घडतात आणि त्याच्यावर उपचार पद्धती कोणती आहे?
0: सर, केसांचे आणखीन आजार म्हणजे केसांना स्प्लिट एंड्स होणे, मुलींमध्ये खूप आपण म्हणतो फाटे फुटले केसांना किंवा केसांना गाठ बसणे, हेही प्रकार आहेत ज्यामध्ये परत केस ताणले जातात काहींचे, पुलिंग होतं आणि तिथे पिंपल्स येतात, असेही आजार आहेत केसांमध्ये. आता आपण बघितलं स्प्लिट एंड्स झाले तर हे कशामुळे होतं, तर व्यवस्थित शॅम्पू न यूज केल्यामुळे, शॅम्पू व्यवस्थित न यूज केल्यामुळे आपल्याला स्प्लिट एंड्स होऊ शकतात. शॅम्पू करण्याचीही काही पद्धत आहे, शॅम्पू यूज करण्याची, कंडिशनर यूज करण्याचीही पद्धत आहे. तर ती कशी? तर शॅम्पू हा आपण नेहमी पाण्यामध्ये मिक्स करून मेल्ट करूनच डोक्यावर टाकला पाहिजे. डायरेक्ट शॅम्पू हातावर किंवा केसांवर ओतणं हे खूप चुकीचं आहे, ह्याच्यामुळे स्प्लिट एंड्स होतात. पण ह्याच्यावर प्रोसिजर आपण कोणती करू शकत नाही, कारण केसांच्या एंड्सला ते स्प्लिट एंड्स होतात, मग त्याला काय तर ट्रिम करणं हे एक चार असू शकतो. बट जर आपण शॅम्पू करण्याच्या पद्धती बदलल्या किंवा काळजी घेण्याची पद्धत बदलली, गरम पाण्याने केस न धुता थंड पाण्याने वॉश केले किंवा कोमट पाण्याने वॉश केले, तर केसांमध्ये ह्या अशा समस्या उद्भवत नाही, केस ड्राय होत नाहीत, त्याला स्प्लिट एंड्स होत नाहीत, फ्रीजी होत नाहीत.
1: म्हणजे याच्यावरती ती उपचार पद्धती आहे.
0: हो, काही नाही, त्याला कट करणं आणि काळजी घेणं. काळजी घेणं म्हणजे व्यवस्थित शॅम्पू करणं. कंडिशनर हे कधीही तुम्ही स्काल्पला नाही लावायचं, तुम्ही कंडिशनर हे खालच्या केसांना लावायचं, जिथून तुम्ही पोनी बांधताय त्याच्या खालच्या केसांनाच कंडिशनिंग केलं पाहिजे. केसांच्या वर स्काल्पला कंडिशनर लावलं तर तुमचे केस जास्त प्रमाणात गळतात, त्यानंतर तिथे फंगस तयार होतं, फंगस म्हणजेच डँड्रफ तयार होतो, डँड्रफ तयार झाल्यामुळेही केस गळायला सुरुवात होते.
1: किडनीचे आजार, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, अर्धांगवायू, मेंदूज्वर आणि मेंदूविकार, थायरॉइडचे आजार, एचआयव्ही निदान आणि उपचार, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, अॅनिमिया, संधिवात आणि डायबिटीस सारख्या आजारांवर खात्रीशीर उपचाराचे एकमेव नाव डॉक्टर नाईकवाडे यांचे श्री साई हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, बार्शी रोड, बीड. संपर्क 94 03 43 58 57. डँड्रफ म्हणजे काय?
0: डँड्रफ हा एक डँड्रफ, आता आपल्याला सवय असते, आपण ज्यांचे केस मोठे आहेत त्या आठवड्यातनं दोनदा केस धुतात किंवा रेग्युलरली केस धुत नाही, त्यामुळे केसामध्ये घाण तयार होते, त्या घाणीचं रुपांतर फंगसमध्ये तयार होतं आणि तो फंगस म्हणजेच हा डँड्रफ असतो, जो हातांनी काहींचा ड्राय असतो, काहींचा ऑइली असतो. जो ऑइली असतो तो चिटकून बसतो, तर काहींचा ड्राय असतो तो अंगावर पडत राहतो. ऑइलीमुळं काय होतं, जर ऑइली डँड्रफ झाल्यामुळं चेहऱ्यावर पण पिंपल्स यायला सुरुवात होते, अंगावर पडत राहतो सारखा, ते म्हणजे त्याचे त्रास म्हणजे कंटिन्यू खाज येत राहणं डोक्यामध्ये, त्यांनीही हेअरफॉल व्हायला सुरुवात होती. हा पण एक आजारच आहे केसांचा की ज्यांनी खूप लोक त्रस्त आहेत आता सध्या, खूप जास्त प्रमाणात ह्याचं प्रमाण वाढलंय डँड्रफचं.
1: या दोन्ही याच्यावरती उपचार पद्धती एकच आहे की वेगवेगळी आहे?
0: नाही, डँड्रफसाठी आपण शॅम्पूज वगैरे चेंज करतो पेशंटचे, किटेकोनाझोलचे शॅम्पूज देतो किंवा झिंक बेस्ड शॅम्पू यूज केले जातात, सॅलिसिलिक ऍसिडचे शॅम्पूज दिले जातात जर तुमचा स्काल्प ऑइली असेल किंवा डँड्रफ ऑइली असेल तर, त्यानंतर सिरम्स दिले जातात, लोशन्स दिले जातात, त्याचप्रमाणे कोम्बिंगचा एक प्रकार आहे ज्या हाय फ्रिक्वेन्सी कोम्बिंग म्हणतो आम्ही त्याला, तो यूज केला जातो. ज्यांना खूपच जास्त प्रमाणात आहे डँड्रफ तो काढला जातो. पण कसं असतं ना, काही वेळेस कळत नाही तो डँड्रफच आहे का सोरायसिस आहे हेही खूप काही प्रमाणात कळत नाही. त्यामुळं डँड्रफ होत असेल वारंवार किंवा खूप जास्त प्रमाणात होत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे, तीनच्या डॉक्टरांना ही सगळ्या समस्या तुमच्या दाखवल्याच पाहिजेत, तर त्याचं निदान कळतं आपल्याला की नेमकं हा डँड्रफ आहे की सोरायसिस आहे की काय आहे.
1: जर डँड्रफ वर उपचार पद्धती घेतली नाही किंवा बऱ्याच काळ जर तो डँड्रफ आपल्या केसांमध्ये राहिला तर त्याचा परिणाम काय होतो किंवा त्याचा दुष्परिणाम काय होतो?
0: जसं मी सांगितलं की दोन प्रकारचे डँड्रफ आहेत, ऑइली आणि ड्राय. जर ऑइली, जर तुम्ही ऑइली डँड्रफ काढलाच नाही तो तिथं चिटकून बसून बसून तिथे केस गळण्याचं प्रमाण तर वाढणारच आहे, पण तो डँड्रफ आपल्या चेहऱ्यावर पडत राहतो आणि त्यामुळे आपलं पूर्ण

0: फोरहेड जास्त प्रमाणात ऑइली होऊन तिथे खूप जास्त प्रमाणात पिंपल्स यायला सुरुवात होते. तसंच ड्राय डँड्रफचं काय, तो खूप जास्त इची असतो, खूप जास्त प्रमाणात खाज येते आणि खाज त्याच्यामुळेही केसांचं गळण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं कालांतराने. तुम्हाला तिथे ॲलोपेशिया किंवा आपण त्याला टक्कल पडतं असंही म्हणू शकतो.
1: मॅडम, ज्या पद्धतीने आपण त्वचेच्या संदर्भातले काही क्वेश्चन घेतले किंवा त्याच्या विकारासंदर्भात आपण चर्चा केली, तशीच केसांच्या संदर्भात देखील आपण चर्चा केली आणि त्याच्यावर उपचार पद्धती ज्या आहेत ते पण पाहिलं आपण. पण हे जी प्रोसिजर जी आहे खास करून केसांच्या संदर्भातली, तर ह्याच्यामध्ये ज्या प्रोसिजर ज्या असतात तर त्याचा एक साधारणतः कालावधी किंवा किती टप्पे त्याच्यामध्ये असू शकतात?
0: सर, लेझर आणि केसांच्या ज्या प्रोसिजर आहेत, जसं PRP म्हटलं, GFC म्हटलं, परत चेहऱ्याच्या पण जे लेझर आहेत, ह्या प्रोसिजर तुम्ही दर महिन्याला करू शकता. म्हणजे आम्ही पेशंटला 8 ते 10 सेशन हे कंपल्सरी सांगतो, ज्यामध्ये दर 21 दिवसाला किंवा महिन्याला एक एक प्रोसिजर केली जाते. जसं आता वांग्यांसाठी लेझर असतं तर ती दर महिन्याला आपण तो लेझर दर महिन्याला आपण तो करतो, त्यात 8 ते 10 सेशन म्हणजे 10 महिने ही प्रोसिजर चालते. PRP आणि GFC पण दर महिन्याला करू शकतो. 3 ते 4 सेशन नंतर आपल्याला रिझल्ट चांगला दिसायला लागतो. त्यातल्या त्यात GFC ची प्रोसिजर आहे ती जरा ऍडव्हान्स आहे, तिचा रिझल्ट थोडा लवकर दिसायला लागतो जेंट्स मध्ये पण आणि लेडीज मध्ये पण.
1: मॅडम, खूप छान माहिती आपण दिलीत आज. त्वचा आणि केस यांची काळजी आपण कशी घ्यायला पाहिजे, त्याच्या संदर्भातले विकार आणि त्याच्यावर लेझर उपचार पद्धती आहे, याच्या संदर्भात देखील आपण छान माहिती दिली. शेवटी जाता जाता आपण या संदर्भात, खास करून त्वचा आणि केसांच्या संदर्भात, आमच्या श्रोत्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे याच्या संदर्भातला आपण काय संदेश द्याल?
0: सर, केसांच्या बाबतीत तर केस हे गरम पाण्याने न धुता कोमट पाण्यानेच धुणे. दुसरी गोष्ट म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनर हे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरणे. आणि शॅम्पू हा नेहमी पाण्यामध्ये मेल्ट करून असाच अप्लाय करा. डायरेक्ट स्काल्पला शॅम्पू लागू देऊ नका. त्वचेचं म्हटलं तर त्वचेलाही चेहऱ्यालाही तुम्ही कोमट पाण्यानेच धुत जा. सनस्क्रीन वापरणं चेहऱ्यासाठी गरजेचं आहे. आणि खाण्यामध्ये डाएट व्यवस्थित फॉलो करा.
1: अगदीच मॅडम, त्वचा आणि केस यांची काळजी कशी घ्यावी आणि त्याच्यावरची जी उपचार पद्धती आहे लेझर उपचार पद्धती, याच्याविषयीची देखील माहिती आपण सविस्तर आमच्या श्रोत्यांना सांगितलीत. त्याबद्दल आकाशवाणीकडून आणि आमच्या अनेक श्रोत्यांकडून आपले खूप खूप आभार मी व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: आरोग्य मंत्र या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर नाईकवाडे यांचे श्री साई हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वारशी रोड, बीड. संपर्क 94 03 43 58 57.
3: श्री साई हॉस्पिटल अँड क्रिटिकल सेंटर प्रायोजित आरोग्य मंत्र हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. विषय त्वचेसोबत केसांची काळजी आणि लेझर उपचार पद्धती. याविषयी डॉक्टर रिकिता पवार शेंडगे यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 11:31 झालेत. प्रसारित करत आहोत रामचरित मानसगान हा कार्यक्रम. आज या कार्यक्रम मालिकेचा भाग 295 ऐकूया. गायक कलाकार श्रीकांत पारगावकर आणि सुरेश वाडकर.

श्रोते हो, गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगान हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. या कार्यक्रम मालिकेचा भाग 295 आज आम्ही प्रसारित केला. गायक कलाकार श्रीकांत पारगावकर आणि सुरेश वाडकर. रामचरित मानसगान हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 11:40 झालेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस देवकी पंडितला ऐकूया. प्रवीण दवणे यांची गीतरचना, नंदू होनप यांचं संगीत.

श्रोत्याहो, या नाट्यरचनेबरोबर आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी बीड दुपारचे 12 वाजता महिला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकवड्या तेवढे उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकवड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अग बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालो तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बघ.
1: हे माझ्या आई

0: समोर बोल फक्त हे कशी रिॲक्ट करेल ती. आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
1: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
0: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
1: अरे काय करू, काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
0: ठीक आहे ठीक आहे, लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी. आणि फक्त आईलाच नाही, शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
1: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चालली आहे?
0: कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे, जातो चिकवड्या उलटायला.
1: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बर का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
0: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
1: अरे अरे अरे, असं काय करतोयस, ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
0: बर बर ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायच्या. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
1: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
0: ओके ओके, आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
1: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
0: आणि ते काय ते चमच्याने घालतात
1: ते सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे. मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
0: पण मला सर्वात काय आवडायचं सांगू, बटाट्याचा किस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
1: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा किस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
0: आणि आमची नमा आत्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
1: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
0: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवण्यातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
1: म्हणजे रे?
0: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
1: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
0: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेंचं, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
1: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
0: का का, म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
1: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
0: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
1: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
0: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
1: कसला रे बोर्ड?
0: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
1: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
0: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना, आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
1: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बर का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
0: स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
1: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
0: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
1: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं गैरसमज असतात बरेच.

0: ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
1: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
0: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं, पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
0: बरंय बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये,
1: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
0: काय,
1: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
0: काही शर्वरी आणि सिगरेट छे, कल्पना सुद्धा करवत नाही.
1: अगं मजा एक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
0: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
1: हो बाबा, आपले आणखी ग्रेट, दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
0: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन. घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
1: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
0: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे, कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
1: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम, त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं, असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
0: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
1: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी, पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा, म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
0: वाटत हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं, सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
1: अरे वा.
0: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉप वर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ, मग पुढच्या कामांना लागू.
1: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल? शर्वरी,
0: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे?
1: बर.
2: आले आले. हा, मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आता संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
1: अगे खादळ खाऊ, खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस प्लीज.
0: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
1: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं, पेंड वरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
2: दादा, फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
1: बघ बघ, आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. सुखदा, ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
0: नो नो, अरे एवढ्या उन्हाचं तळकट खाणं मला नाही, आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
2: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
0: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
1: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
2: हे दादा,
1: आपल्याला पटत बुवा.
2: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतू मध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
1: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
0: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजचं जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
2: अरे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
0: काय ग?
2: अगं मुक्ताप कॅम्पला जाणार आहे.
0: अच्छा.
2: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
1: हे तू चांगलं करतेस, बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस.
2: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची

0: ही जयंती आहे.
1: हो बरोबर, पण मग
0: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
1: अच्छा,
0: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
2: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
0: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो, तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे, असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
1: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
2: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
1: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित की यज्ञकर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
0: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
2: आता प्रत्येक जण, म्हणजे आपण सामान्य माणसं, त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही. पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
0: दादा, तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
2: शर्वरी, हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
0: अरे दादा, मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
2: काय
0: खरंच, तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
1: खरंय शर्वरी म्हणते ते. पण ना, माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
2: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
1: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
0: करेक्ट. माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
1: वा,
2: थांब थांब थांब थांब, एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
1: संबंध वर जाऊ दे रे, तिला एकूण आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
0: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
1: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चाललीये.
2: पण
1: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
0: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का ग थोडं?
1: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवण्यातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
2: तसे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
1: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणारे रोहित?
2: म्हणजे आता तू सांगत असशील तर
1: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
0: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा, आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
2: हे बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल.
0: दादा, मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा,
1: ना उमेद? वा वा शर्वरी, क्या बात है, मुलगी शिकली, प्रगती झाली.
2: आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा, आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं. पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
0: मला तर ही कविताच वाटली. बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
1: वा, बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित, मगाशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आता रोहित येईल आणि आम्हाला उलटं वेल म्हणून.
2: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीभ जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
0: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
1: म्हणायला माणसं तीन तीन आहेत, पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत, बिचारी सुखदा.
2: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
0: आणि मीही बसले.

0: देवायला येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार आणे दो चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
1: फार विनोदी मुलगी आहे, भावासारखीच आपल्या पात्रटपणा करत असते.
0: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो,
2: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
1: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर झुंडेकार द्या.
2: सुगदा सुगदा प्लीज. नाही नाही, काय तुझी अधोगती?
1: अरे
2: म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार.
1: मज्जा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते.
0: हो
1: बघ,

0: सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
1: वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा बघाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
0: हो हो,
1: थँक्यू थँक्यू. अशी बायको पाहिजे.
0: चला करा आता सुरुवात जेवायला.
1: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
2: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली बुरुक बुरुक,
0: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
1: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
2: खुदुक खुदुक.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले एम ए केलेला आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे तिथून बी एड स्पेशल मुलांचा, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती तिथे. त्या मुलांकडे म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतं, त्या शाळेमध्ये मी

0: बोध होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता. तर ते पालक म्हणाले, ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
1: बरं.
0: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याहिनी आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
1: बरं.
0: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले. ते म्हणाले, आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवं, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
1: बरं.
0: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
1: बरं.
0: तिथे छान आम्हाला जागा मिळाली. तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले. तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
1: बरं.
0: तिथे आमची छान चालू होती जागा. पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
1: बरं.
0: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो. तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे. तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
1: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये
0: त्याच
1: मुलांचीही शाळा सुरू आहे.
0: हो हो.
1: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
0: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे. सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी पण BEd केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हा. आणि आता आम्ही तिघी म्हणून आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
1: बरं.
0: हा. ह्या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात.
1: अच्छा.
0: म्हणताना नुसतं टीचर असं नाही म्हणत. आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात. आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत. आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळे. जे शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
1: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
0: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते. जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं.
0: अशी 2 मुलं आलेली आहेत की जी अगदी 3.5 वर्षाची. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं.
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षांचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या बॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं.
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा
1: घातलं,
0: मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं.
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं. आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं.
0: हा. त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो
1: ठीक आहे.
0: आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7 मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो तसा.
1: स्पेशल

0: चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
1: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत,
0: हो,
1: पण कशा आहेत, आयडीची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत, पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
0: बरं,
1: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरणहून येत होती, ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरण पासून इथपर्यंत शाळाच नाहीये, त्या म्हणाल्या म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा. म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो, त्या म्हणतात ताई शाळाच नाहीयेत कुठे आहेत, पण म्हणे सगळ्या ह्या आयडीच्या मुलांच्या आहेत, तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग तो पण एक परिणाम
0: वेगळा.
1: आत्ता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आत्ता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
0: आणि रोज असा प्रवास करतात.
1: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुला घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
0: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची आहे आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
1: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
0: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारण आहेत का?
1: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखादा कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही सांगते, पण तो एक पॉइंट असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिले ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो.
0: बरं,
1: ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटर मध्ये ठेवलं जातं त्या ज्या UV रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
0: बरं,
1: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरस, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
0: बरं,
1: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला,
0: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
1: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो,
0: होय
1: काही कारण आहेत ती.
0: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
1: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप काही कानात चोचतं किंवा काय मग ते सारखं काढून टाकतात. मग ते आधी लावायची ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पाळी सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे ही जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय.
0: त्यांना सवयच नाही ना,
1: सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं.

0: त्याचे मोल साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा. तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं. जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं. त्याच्यात आम्हाला बरं वाटतं, अरे बापरे याने आवाज आला. पहिल्या पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे. मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपू याचा आवाज वेगळा आहे. मग आता तू ओळख मी पाठी बघून कोणता आवाज दिला ते. मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो. मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या माळूमधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात. डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो. आधी फळ्यावर सगळं, आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असले पाहिजेत बोर्ड वगैरे. त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू हळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला. ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात, हसत खेळत हळूहळू हळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाहीये. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकी ज्यांना फायद्याचं नसतं ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं. कारण त्या कोक्लियन इम्प्लांट असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू हळू आवाज वाढवला जातो. मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे. पुढे झालं तर ते फायद्याचं नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की मुलांसाठी हे असावं,
0: वाटत असतं. पण आता कसं आहे ना, आमच्याकडे मूल आलेलं आहे तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याच होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही माझी सासू म्हणते काही झाले तरी कोक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला आहे,
1: ती भीती असेल
0: का? त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा. पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंग शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देतो. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची, हा आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो,

0: आपल्याला स्वतःला समजतपणे आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तुम्ही त्यांना अरे अ बोलतो तो अ कसा बोलणार, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्या गळ्यात हे असं काही जाणवलं, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचा चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो. मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतं ना, ते मुलाशी एक त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं. त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खणाखुणा करतात. मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो, आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेले असतात. असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो, अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता. त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं. आम्ही पण त्यांना खुण्यान सांगतो, ह्या ह्या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाही तर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार.
1: त्याच्यामुळे संवाद साधणं सोपं.
0: हा, त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो, काय वापरतो, हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो. पहिला त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे, कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डन मध्ये खेळायला नेतो, जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात. आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, स्वतः त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नको. आम्ही तिथे उभं राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का. त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का. त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असेल की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा, पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना, तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीये. नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते. असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का. त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल. त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतात की अशा शाळा पण असतात. त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या

0: आपण शाळेमध्ये कळते की अरे यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतात, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं,
0: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलतंय,
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतं ना, मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात, मग त्याच्यापुढे शिकवायचं त्यांना, आवाजाची जाणीव देती, त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटत, बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा, हा 10वी झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ते कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
0: नाही, आता सगळीच मुलं काही अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्स मध्ये अतिशय सुंदर होता, म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. तर आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती, म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्डवर चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022 झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाले तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तो कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं, तर तिथे त्या मुलाची 2 चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली. ते आम्ही बघायला पण गेलो होतो, त्याला बरं वाटतं आम्ही अजूनही कुठे आलो ना, त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज तुम्ही भेटायला या बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतो, असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातले कला वेगवेगळे असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटतं, आज एवढी वर्ष झालेले तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता?
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतं आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी, असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा स्मार्टफोन आले, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं,
1: हो,
0: पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतं, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 वाजता घेणार चालेल म्हणे, 9 वाजता सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील, ते आम्ही

0: घेणंच असतं. आता काय आहे, आमची सगळी भाडे तत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःचं काहीच नाही, कुठे मिळेल तिथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते. म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याचे या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणावं, कधी असे छोट्या छोट्या

0: घेणंच असतं. आता काय आहे, आमची सगळी भाडे तत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःचं काहीच नाही, कुठे मिळेल तिथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते. म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याचे या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणावं, कधी असे छोट्या छोट्या ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो. तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार आहोत? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्या यांनी आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे, तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली दोन मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला.
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत, ती बीकॉम करतायत,
1: पुढे आता वेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूडला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे, तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेत आहेत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हालाही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना जांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुरिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर ठीक 1:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
5: या भर की दिलचस्प जानकारियां भी देती हैं.
6: अच्छा, तो मुझे भी बताना जरा, मैं भी सुनूंगा. सखी सहेली.
5: हाँ हाँ, क्यों नहीं, सखियाँ ही नहीं सखा भी सुनते हैं सोमवार से शुक्रवार दोपहर 3 बजे.
7: सखी सहेली.
8: यह है विविध भारती. सुरीला सफर लेकर हाजिर होते हैं बस कुछ ही पलों में.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा। तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात। तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले।
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला। पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या। या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे। चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला। त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला। आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला। आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे आंबा समुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत। रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे। अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलिनास्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली।

पलानी स्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बस सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीसीजीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल.
नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान

विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर, 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धी साठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात, तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले। क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे। आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल। तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला। डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली। नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे। कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला। हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील। कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते। गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली, यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला। यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला। या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे। मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते। काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे. त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडे झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर संध्याकाळचे 5:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी. विषय आहे आजचा, सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध याविषयी संवाद साधलाय मैथिली जगताप यांनी. निर्मिती केंद्र मुंबई.

मंडळी, आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझ. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअर बद्दल चिंता असते, काहींना स्टडीज बद्दल, तर काहींना रिलेशनशिप्स बद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, अँबिशियस आहे, पण त्याच वेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टनिटी मध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती. लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आहे. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ऍक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं. प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअर बद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, इमोशनली मॅच्युअर राहायचंय आणि फिजिकली फिट राहायचंय, आणि याच सोबत सोशल मीडियावर ऍक्टिव्हही राहायचंय. आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिप बद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं, पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात, तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिप बद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स, हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात. प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतो. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते, तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात, तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या अँबिशन्स ऍडजस्ट करायला लागतात. आणि या बॅलन्सिंग ऍक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टनिटी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे पडलो तर? जर मला उशिरा सक्सेस मिळाला तर? हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कम्पॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कम्पॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं, तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं, आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे.

कारण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशन बद्दल विचार करतो पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचर बद्दल क्लॅरिटी नाहीये म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडेंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्हमेंटची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ, प्रयोग करण्याची वेळ, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट्स समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

सेल्फ डाउट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाहीये. कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्यूज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिपमध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप परमनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचरबद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ, काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाहीये. प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाहीये. आणि प्रत्येक अचीव्हमेंट टाइमलाईन सारखी असण्याचीही गरज नाहीये. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाहीये. आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत कारण आपण माणूस आहोत आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे आहोत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते. काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही. पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात. कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते, त्यात ट्विस्ट आहेत, पॉझेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत. आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कम्पॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाइमलाईन ही फिक्स्ड नसते. प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्युज असतात. आणि त्यामुळे कम्पॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीव्हमेंट्स नाही, तर ते छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे. त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा. कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय, आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाहीये आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टन्टीमध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनीच स्वतःला

एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाहीये जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी कार्यक्रमात वेळ झालीय इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyearmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील ऐकत आहात.
1: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवर सुद्धा.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील आम्ही आपल्या सोबत आहोत. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: बोला साहेब
1: आज हिसा नाइला जाने सोडा वाला गया
0: तिशा पेक्षा भाई से सुंदर नसे
1: सुंदर मला उलते मी असल्या गोष्टींना महत्व देत नाही नवा किसा दाखव
0: रात्री चंदीला पाठी

आशा भोसले यांच्या स्वरातली मद देवकाते यांची ही रचना श्रोते हो आपण ऐकली. संगीत नागेश राज यांचं, चित्रपटाचं नाव धडाका. यानंतर ऐकणार आहोत आनंदी गोपाळ या चित्रपटातलं शरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेली वैभव जोशी यांची रचना, ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं संगीत.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आज आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सप्रेम नमस्कार। श्रोतेहो ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग आणि प्रेमाची मूर्ती, त्यांची शिकवण आमचा आधार, त्यांचा शांत आणि समाधानी जीवनाबद्दलचा विचार आणि आपुलकीचे गोडवे त्यांच्या भावना हे नेहमी व्यक्त करीत असतात। आणि असे हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल आपल्या सर्वांसाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करीत असतात। तेव्हा आयुष्याच्या वाटेवरचे अनुभवी दीपस्तंभ असे हे नागपूर येथील वास्तव्य असलेले रेणूराव

0: उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे जे आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. त्यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती. भोरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: धन्यवाद.
0: तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आमचा असाच असतो अमृत कलश या कार्यक्रमात, आपल्याबद्दल आपला जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा.
1: माझा जन्म एका खेड्यात झालेला आहे.
0: अच्छा.
1: त्या खेड्याचं नाव होतं हिवरी. हे गाव पुसत या गावापासून 10 किलोमीटरवर होतं. त्या ठिकाणी आमची थोडी शेती होती आणि वडील शेती करायचे आणि साईड बाय साईड त्यांना क्वालिफिकेशन काही जरी नसलं तरी अनुभव होता मात्र, आणि ते कुणाला वकिलीचं सहाय्य करायचे. तर त्यांच्या नशिबाने शेजारी काळी म्हणून एक इजारा होता, त्या ठिकाणी एका बेवा म्हणजे विधवा बाईची केस होती, ती आमच्या वडिलांनी घेतली आणि तिचं मुख्त्यारपत्र घेऊन ते नागपूरपर्यंत ती केस लढून तिला जिंकून दिलं. त्याच्यामुळे त्या बाईने खुश होऊन आमच्या वडिलांना सांगितलं की तुम्हाला पैसे पाहिजे की शेती पाहिजे. आमच्या वडिलांनी सांगितलं मला शेती द्या, पैसे द्या, शेती नको. आणि म्हणून त्यांनी ते हिवरी गाव निवडलं आणि ते हिवरी गावावर अगदी थ्रो अवे प्राइस मध्ये त्यांनी शेती घेतली. मग आम्ही पुसतला शिफ्ट झालो. पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज असा झाला की आमच्या शेतीचं सुपरविजन कमी झालं म्हणून आमचं उत्पन्न कमी झालं.
0: तुमचं शालेय शिक्षण कुठल्या शाळेत झालं म्हटलं?
1: माझं 8व्या वर्गापर्यंत पुसतला झालं.
0: पुसतला झालं
1: आणि त्याच्यानंतर मग
0: कॉलेज
1: सायन्स शिकण्याकरता म्हणून मी नागपूरला, माझा मोठा भाऊ काच कारखान्यात नोकरीला लागला होता त्याच्याबरोबर राहायला आलो आणि नील सिटी हायस्कूल मधून मी 11th मॅट्रिक केलं.
0: तुम्हाला भाऊ बहीण किती होते?
1: हा, मला 4 भाऊ आणि 3 बहिणी होत्या.
0: अच्छा.
1: आम्ही एकंदर 8 जण होतो.
0: 8 जण. आणि तुम्ही कितव्या नंबरचे घरी?
1: मी 3रा नंबरचा.
0: 3रा नंबर. हा कोणता काळ असेल?
1: हा 1945 ते 1951.
0: अच्छा. आणि आपली जन्मतारीख काय आहे?
1: माझी शाळेच्या रेकॉर्डवर म्हणे 1/1/1932.
0: म्हणजे आज तुमचं वय किती?
1: आज माझं वय 94 वर्ष आणि 5 महिने. 95 चालू आहे.
0: 95 चालू आहे. वा वा वा, फारच छान आहे. त्या वयाचे असूनही तुम्ही सगळे अगदी कणखर आहात
1: याचं मलाही आश्चर्यच वाटतं.
0: हो.
1: पण एक गोष्ट सांगतो की मी काही गोष्टी कटाक्षाने पाळलेल्या आहे.
0: अच्छा.
1: मी कधीही 9च्या नंतर जागलो नाही.
0: रात्री 9च्या नंतर
1: कधीच जागलो नाही.
0: म्हणजे तुमचा दिनक्रम आणि दिनचर्या ही तुमची अगदी घडाईप्रमाणे तुम्ही अगदी लावून ठेवली होती.
1: हो. पण घरची परिस्थिती इतकी वाईट होती आर्थिक की मला पुढे शिक्षण घेणं शक्य नव्हतं.
0: अच्छा.
1: म्हणून मी जवळ सीपीएन बेरार म्हणून शाळा होती तिथे मिडल स्कूलचा टीचर म्हणून लागलो.
0: अच्छा. महाल नागपूर या
1: महाल मध्ये मी महाल मध्येच राहत होतो.
0: अच्छा.
1: आणि शाळा जवळच होती तर त्या शाळेमध्ये मी टीचर म्हणून लागलो. तर गम्मत त्यावेळेस घडली ती सांगू का?
0: हो बिलकुल सांगा. आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल.
1: पावसाचे दिवस होते आणि तळ मजल्यावर मी 8व्या वर्गाला गणित शिकवत होतो. तर आमच्या शाळेचा गणवेश ठरलेला होता, म्हणजे ड्रेस ठरलेला होता, म्हणजे खॉकी चड्डी आणि पांढरा शर्ट. तर माझ्या 8व्या वर्गातले मी शिकवत असताना 4-5 विद्यार्थ्यांनी काही गणवेश घालून आलेले नव्हते. मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग ते हेडमास्टर आले आणि त्यांनी पाहिलं ते अशा चक्कर मारून शिक्षक बरोबर शिकवतात की नाही आणि डिसिप्लिन पाळले जाते की नाही, चांगलं काम करत होते ते. तसं ते एक चक्कर मारता आले माझ्या वर्गाच्या जवळ आणि त्यांनी पाहिलं की 4-5 विद्यार्थ्यांना गणवेश नाही आहे.
0: अच्छा.
1: मग त्यांनी उभं केलं त्यांना आणि त्यांच्यावर छडी होती, त्या छडीने त्या लोकांना, त्या मुलांना मारायला सुरुवात केली. माझ्या अंतकरणामध्ये असं टळून निघालं की हे 10-12 वर्षाच्या मुलांना हा 55 वर्षाचा माणूस छडी मारतो, काय त्यांना यातना होत असतील. मग माझ्याकडे वळून मला म्हणाले हो तुम्ही आपलं काही काम केलेलं नाही आहे. मी म्हंटल कोणचं काम? तर म्हणे गणवेश घेऊन नाही आले त्याच्याबद्दल त्यांना काय शिक्षा केली तुम्ही? काहीच केलेलं नाहीये. पण मी तुम्हाला उलट विचारू का तुम्ही काय शिक्षा केली? म्हणे मी त्यांना छड्या मारल्या. म्हणलं सॉरी सर तुम्ही त्यांना छड्या नाही मारल्या, काय बोलतो? म्हणे मी म्हटलं मी बोलतो ते खरं बोलतोय, तुम्हाला आवडत नसेल तसं सांगा मी जायला तयार आहे. म्हणे सांगा तुम्हाला काय म्हणायचं? अहो म्हटलं तुम्ही त्यांना नाही शिक्षा केली, त्यांच्या गरिबीला शिक्षा केली आहे म्हटलं. कारण त्यांना तुम्ही गणवेश दिलेला नाहीये आणि तो जर भिजला असेल तर ते काय घालून येतील म्हटलं. तर जोपर्यंत आपण गणवेश देत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला शिक्षा करायची आपल्याला काय अधिकार नाही आहे म्हटलं. तुम्हाला पटलं नसेल तर मला सांगा, त्यांचा चेहरा बदलला. काय परिणाम मला काय उलट चांगला झाला की मी त्यांच्या

0: याच्यामध्ये प्रिय होऊन गेलेलं होतं आणि मला बक्षीस म्हणून त्यांनी पराशियाला ट्रेनिंगला पाठवलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बीए करा आणि बीएड करून माझ्याकडे राहा. मला शिक्षकपणा फार आवडत होता पण त्याला पगार कमी होता आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पगार जास्त होता. माझ्या घरी गरिबी असल्यामुळं मला जास्त पैसे मिळवणं हे मला ती घटना तशी घडली माझ्या आयुष्यामध्ये.
1: अच्छा बरं, मग पुढचं मग तुम्ही शिक्षकी पेशा तुम्ही निवडला होता आणि मग तुम्ही पुन्हा काय बीए केलं वाटतं?
0: हो मी
1: बीएड केलं.
0: हो त्यावेळेस शाळेत प्रायव्हेट फक्त शिक्षकांना आणि लायब्ररी असिस्टंट या दोघांना प्राइवेट बसता येत होतं, नाहीतर मग कॉलेज जॉईन करायला. मी कॉलेज तर जॉईन करू शकत नव्हतो म्हणून मी प्रायव्हेट बसलो आणि बीए पास झालो.
1: अच्छा, नाही फारच छान. मग तुम्ही शिक्षकी पेशेतून नोकरीकडे वळलात?
0: हो.
1: मग ते कसं काय तुमचा कसं काय झालं ते?
0: त्यावेळेस हायस्कूल टीचरला 120 रुपये पगार मिळायचा आणि मिडल स्कूल वाटतं 90 मिळायचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 187 रुपये पगार मिळायचा.
1: अच्छा.
0: तर डीजीटीमध्ये फायदा असा होता की ते प्रमोशन परीक्षा देऊन होतं, ऑटोमॅटिक प्रमोशन नव्हतं तिथे.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळं एसएस नावाची परीक्षा असते, सबऑर्डिनेट अकाउंट सर्व्हिस.
1: अच्छा.
0: त्याप्रमाणे मग एसएस ची परीक्षा पास देऊन मी अकाउंटंट झालो त्या ठिकाणी आणि अकाउंटंटच्या नंतर मग प्रमोशन मिळत होते. तसे ऑर्डिनरी परीक्षा पास न झालेल्या माणसाला काही गॅजेटेड पोस्ट मिळत नव्हती, मला ती गॅजेटेड पोस्ट मिळाली मग आणि मी पुण्यावरून रिटायर झालो आणि 2 वर्ष मी पुण्यालाच राहिलो. त्यावेळेस हे जे सेव्हिंग बँक अकाउंटचं अकाउंटिंग असतं त्याचं हे करण्या सुपरविजन करण्याकरता माझं एओ आयसीओ म्हणून माझं पोस्टिंग झालं.
1: अच्छा. आयसीओ म्हणजे काय होतं ऍक्च्युली?
0: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन.
1: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन, कारण आमच्या श्रोत्यांना हे अब्रिव्हिएशन माहीत नसतात.
0: खरं बँकिंगचं सेक्टर हे म्हणजे हिंदुस्थानामध्ये ज्या बँक्स आहेत सगळ्या त्याच्यामध्ये एकच बँक अशी आहे की जी सरकारी आहे आणि ती म्हणजे पोस्टाची बँक. त्याच्यामुळे पोस्टात पैसे ठेवणं हे अत्यंत अगदी निश्चिंतपणाचं काम आहे.
1: मग आता रिझर्व्ह बँक आपण म्हणतो, बँक ऑफ द बँक, भारतीय रिझर्व्ह बँक,
0: कोणतीच बँक सरकारी नाही.
1: सरकारी नाही आहे.
0: इव्हन स्टेट बँक ही सरकारी नाही.
1: सरकारी नाही. अच्छा बरं, मग आता या काळात तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
0: माझं लग्न झालं 26व्या वर्षी.
1: अच्छा, म्हणजे तुमची ही नोकरी सुरू होती?
0: हो, सुरू.
1: डीजीपीटी सरकारी नोकरी कुठल्या आहे मग आपला सासर वगैरे?
0: माझी सासूरवाडी मूर्तिजापूरची.
1: अच्छा, मूर्तिजापूर जिल्हा अमरावती.
0: अमरावती.
1: काय केलं आपल्या मिसेसनी म्हणजे शिक्षण?
0: माझे सासरे त्यावेळेस मिर्झापूर म्हणून एक गाव होतं, त्या गावामध्ये एक विविंग मिल होती.
1: अच्छा.
0: त्या मिल मध्ये ते विविंग मास्टर होते.
1: अच्छा. विविंग म्हणजे आपण काय म्हणू, कपडे
0: स्पिनिंग वगैरे.
1: स्पिनिंग वगैरे. अच्छा अच्छा.
0: त्यांचं मूळ गाव होतं मूर्तिजापूर, त्याच्यामुळं मूर्तिजापूरची सोयरी काली आमच्या वडिलांनी. त्यावेळेस वडीलच पसंत करायचे
1: म्हणजे वडिलांनी जे शोधकार्य जे केलं वडिलांनी सून म्हणून, तर ते तुम्ही त्यांना एक्सेप्ट केलं.
0: फायनल वर्ड त्यांचाच
1: असायचा. फारच छान. आणि मग तुमचं जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं वास्तव्य नागपूरला होतं? कुठे होतं?
0: नाही, नागपूरला.
1: नागपूरला. अच्छा अच्छा. आणि आपल्या मिसेसच म्हणजे मॅडमचं शिक्षण कुठपर्यंत झालं होतं?
0: जी लग्नाच्या वेळेस ती इंटर पास झाली होती.
1: अच्छा.
0: मग आम्ही जेव्हा नोकरीला ती माझ्याकडे आली तेव्हा आम्ही महालात राहत होतो भाड्याने.
1: भाड्याने. अच्छा.
0: आणि तिथे सिटी कॉलेज होतं, ते मॉर्निंग कॉलेज होतं आणि डे कॉलेजही होतं मला वाटतं. तर मी तिला कॉलेजमध्ये टाकलं, सिटी कॉलेजमध्ये बीए करण्याकरता. तिथून ती बीए झाली आणि घराजवळ 5-10 मिनिटांमध्ये जाण्या येण्या असल्यामुळं ते शक्य झालं. आणि त्याच्यानंतर मी तिला बीएड केलं.
1: अच्छा, बीएड पण केलं.
0: हो.
1: फारच छान.
0: ते म्हटलं आपल्याला काही अपघात झाला तर कोणी घराला सपोर्ट करायला पाहिजे म्हणून बायको क्वालिफाईड पाहिजे म्हणून मी तिला बीएड केलं.
1: अच्छा. कारण शिक्षकाचा जॉब पण लवकर मिळतो.
0: काहीतरी सपोर्ट पाहिजे आपल्या फॅमिलीला म्हणून.
1: नाही, फारच छान. तुम्ही पण शिकलात आणि तुमची तुमच्या घरच्यांना पण शिकवलं, फार मोलाची बाब आहे.
0: कारण कोण सपोर्ट करणार दुसरं?
1: बरोबर आहे. बरं, आपण आता थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत रेणुराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे, जे डीजीपीटी पोस्टल अकाउंट मध्ये कार्यरत होते. तर भोरे साहेब, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं एखादी गीत मग ते भक्तिगीत असो, भावगीत असो, देशभक्तीपर गीत असो किंवा कुठल्या चित्रपटातील गीत असो, मराठी हिंदीतनं कुठलंही गीत
0: बर
1: तुमच्या आवडीचं तुम्ही थोडंसं म्हणून दाखवलं तुमच्या

0: मामा।
1: वाह वाह वाह फारच छान। बोरे काका तुम्ही खूप छान आवाजात, तुमच्या याय आवाजात तुमचा आवाज एकदम कणखर आहे आणि तुम्हाला गीताची बोल सुद्धा पाठत फारच छान। तर श्रोते हो आपण रमेशचंद्र भोरे साहेबांच्या आवडीचं गीत आपण ऐकूया।

0: श्रोते हो, आपण भोरे साहेबांचं आवडीचं गीत ऐकलं, आपणासही हे भावगीत नक्कीच आवडलं असणार. तर भोरे साहेब, पुढे आपण जाऊया मुलाखतीच्या पुढचा प्रश्न असा की तुम्ही आता तुमचं लग्न झालं, तुम्ही डीजीपीटी मध्ये कार्यरत राहिला आणि तुमच्या बदल्या पण झाल्या असतील. जेव्हा कारण की सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी म्हटलं तर तुमच्या बदल्या कुठे कुठे झाल्यात?
1: माझी एक अकाउंटंट म्हणून म्हणजे सिनियर अकाउंटंट म्हणून माझी बदली अहमदाबादला झाली.
0: अच्छा.
1: मी 2 वर्ष अहमदाबादला होतो.
0: 2 वर्ष
1: म्हणजे कन्स्ट्रक्शन डिव्हिजन मध्ये मी होतो.
0: म्हणजे तुमचा हा जो तुमचा टोटल नोकरीचा जो काळ आहे तो किती वर्षांची नोकरी तुमची झाली?
1: माझा 34 वर्ष.
0: तुमच्या जीवनाचे 34 वर्ष तुम्ही
1: नोकरीमध्ये
0: नोकरीसाठी होतात आणि तुम्ही सरकारी नोकरी म्हणून
1: सरकारी नोकरी
0: तुम्ही रिटायर्ड झालात. मग आपण आपला रिटायरमेंट कोणत्या सालचा आहे?
1: माझा इंटरव्ह्यू 1955 मध्ये.
0: 55 मध्ये तुम्ही झालात म्हणजे तुम्ही जॉईन झालात 55 मध्ये.
1: मला 14 दिवसातच अपॉइंटमेंट आली.
0: अच्छा, 14 दिवस
1: इंटरव्ह्यू झाल्यानंतर.
0: आणि तुमचं रिटायरमेंटचा कोणती तारीख आहे तुम्हाला आठवते का?
1: हो, 1/1/1990.
0: 1/1/1990.
1: 58 वर्षानंतर.
0: 58. आणि मला वाटतं तेव्हा सरकारी नोकऱ्यांचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वय होतं आज 60 आहे.
1: हो, त्यावेळेस 58
0: होतं. बरोबर. आणि मग तुम्ही रिटायर्ड झालाय 1990 मध्ये आणि आज आहे 2026. म्हणजे आज तुम्ही रिटायरमेंट होऊन 36-37 वर्ष होऊन
1: व्हेरी गुड.

0: म्हणजे रिटायरमेंट लाईफ तुम्हाला अतिशय फार छान प्रदान झालेलं आहे आणि आज तुमचं वय 95 आहे. तर हा जो काळ आहे रिटायरमेंट ते आतापर्यंतचा काळ, या काळात आपण काय काय केलं?
1: मला माझ्या तरुणपणी आपल्या घरातली गरिबी पाहून असं वाटलं की मी जर प्रॅक्टिस केली तर मी पैसा चांगला कमावू शकेन, नोकरीत काही इतकं पैसा मिळणार नाही.
0: बरोबर.
1: तर मला एक कॉन्फिडन्स होता की मी वकिली चांगली करेन म्हणून. परंतु मला सपोर्ट द्यायलाच कोणी नव्हतं. वकिलीला सपोर्ट पाहिजे असतो.
0: बरोबर.
1: तर त्यावेळेस सपोर्ट नसल्यामुळे मी जॉईन केलं, पण ते मी चोरून जॉईन केलं होतं. शाळेमध्ये शिक्षक असताना LLB करता येत नव्हतं, ते लिहून घेत होते की मी कोणतेही शिक्षण घेणार नाही. आणि मी त्यावेळेस LLB ला बसलो, प्रिव्हियसला.
0: प्रिव्हियस, ओके.
1: त्यावेळेस रिझल्ट येताना नावं यायची आणि माझं नाव आलं तर हेडमास्तरनी मला विचारलं की हे नाव कोणाचं आहे. मी असं उडवाडुडीचं उत्तर दिलं की कोणा खेड्यातल्या पोराचं नाव असेल.
0: अच्छा.
1: तर म्हणतो खेड्यातला पोरगा आपल्या इथे शिक्षक आहे का? मी म्हंटल तुम्ही माझी चोरी पकडली, आता तुम्ही मला नोकरीवर नाही ठेवा. त्याच्यामुळे मी, माझा एक मित्र होता तो प्रॉक्झी लावत होता पण तो अनफॉर्च्युनेट नापास झाला.
0: त्याच्या
1: माझं फायनलला प्रॉक्झी लावायला कोणीच नव्हतं म्हणून मला बसताही नाही आलं. आणि नंतर मग शेवटी रिटायरमेंटच्या अगोदर हा कोर्स बंद करण्याकरता म्हणून सगळ्यांना बसू दिलं होतं.
0: अच्छा.
1: म्हणून मी फॉर्म भरला. परंतु प्रिन्सिपल होते, खरं म्हणजे ते आमच्या ऑफिसमधलेच नोकरी करणार होते मेघे म्हणून, पण त्यांनी मला सांगितलं की तुमचा अटेंडन्स कमी आहे म्हणून मी तुम्हाला बसू देत नाही. नाही बसू देत. तर मग मी सेकंड इयर जॉईन केलं. मी विचारलं कॉलेजमध्ये की अटेंडन्स आवश्यक असतं का? तर त्यांनी सांगितलं काही गरज नाहीये. मी नाव टाकून दिलं, पैसे भरले आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर कम्प्लीट केलं आणि नंतर प्रॅक्टिस सुरू केली.
0: म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर LLB कोर्स हा 3 वर्षाचा झाला होता नागपूर युनिव्हर्सिटीकडनं आणि ते तुम्ही कम्प्लीट पण केलं.
1: कम्प्लीट केलं.
0: आणि रिटायरमेंट झाल्यावर मग तुम्ही वकिलीचा पेशा निवडला.
1: तो माझा आवडीचा धंदा,
0: आवडीचा विषय झाला. मग या काळात तुम्ही अशा कोणकोणत्या केसेस अशा सॉल्व्ह केल्या?
1: कॅटच्या केसेस घेतल्या, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या केसेस असतात आणि विशेषतः म्हणजे हे ऑल इंडिया रेडिओचे केसेस मला खूप मिळाले.
0: अच्छा. ऑल इंडिया रेडिओ मध्ये?
1: ऑल इंडिया रेडिओचे. म्हणजे ऑल इंडिया रेडिओचे केस असली तिथे माझ्याचकडे यायची कॅटची केस.
0: तर तुमच्याकडे मात्र क्लायंट म्हणून तुमच्याकडे आले. पुन्हा काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमिनल केसेस?
1: क्रिमिनल केसेसही केले.
0: आणि टोटल तुमचे मग किती वर्ष तुम्ही या वकील पेशामध्ये राहिलात?
1: मी आता 10 वर्ष झाले की माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता कशाला मरमर करता, आता तुम्ही जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला थोडस ऐकायला कमी यायला लागलं आणि कोर्टामध्ये ऐकायला कमी येणं म्हणजे मग आपल्या क्लायंटवर अन्याय होईल.
0: होईल. बरोबर.
1: म्हणून मग मी दुसऱ्या वकिलाला केसेस देऊन टाकल्या.
0: म्हणजे एकंदर तुमच्या, असंच विचारतो, तुमच्या या रिटायरमेंट नंतर तुम्ही जी वकिली केली आणि बऱ्याचशा केसेस तुम्ही जिंकून पण दिल्या. मग त्या कॅटच्या केसेस असो, क्रिमिनल केसेस असो किंवा अजून कुठल्या कौटुंबिक केसेस असो, सिव्हिल केसेस म्हणतो आपण अशांना, तर या पण तुम्ही सगळ्या सांभाळल्या. आणि म्हणजे तुमचं रिटायरमेंट झाल्याचं आणि आताच जवळपास 36-37 वर्ष होऊन राहिले आणि म्हणजे तुम्ही जवळपास 25-26 वर्ष तुम्ही वकिली पण सांभाळली तुमच्या आयुष्यात. ही पण खूप तुमच्या जीवनाची आणि तुमच्या सार्थकी एक लागलं बा जीवन असं वाटत.
1: माझ्या आवडीचा विषय मिळाला म्हणून मी आनंदाने केलं.
0: फारच छान. बरं, मग तुमचे आता छंदांबद्दल विचारतो. तुमच्या आवडीचे छंद वगैरे काय आहेत?
1: छंद
0: म्हणजे होते पण
1: मला कविता करणं आवडतं.
0: अच्छा.
1: आणि इतिहास आवडतो.
0: इतिहास पण आवडतो. आता इतिहास म्हटलं तर खूप मोठा आहे.
1: हो.
0: म्हणजे अगदी पुरातन मोहंजोदडो पासून ते मिडवेल म्हणजे मध्यकालीन आणि आता लेटेस्ट स्वातंत्र्यानंतर. एखादी तुमच्या आवडीची कविता तुम्ही लेखन केलेली वगैरे असेल, म्हणजे तुम्ही लेखन करीत होता की कविता अशा संग्रहित करायची?
1: सरणावरती चढता चढता मला उमजले, मी ज्यांचा होतो ते माझे नव्हते.
0: अच्छा. नाही, बरोबर. करेक्ट. शेवटचा जो माणसाच्या जीवनाचा जो शेवटचा जो असतो
1: विश्वासघात जेव्हा होतो तेव्हा त्याला मरणाच्या वेळेस काय करा, आणि हा विश्वासघात जवळच्याच लोकांपासून होत असतो.
0: बरोबर. नाही, तुम्ही अगदी एक समर्पित जीवनाचा एक हे पण सांगितलं. बरं, आता भोरे साहेब आपला वेळ पण संपत आलेला आहे मुलाखतीचा.
1: बरं,
0: पण शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश देणार?
1: हे बघा, माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही.

0: दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायचं, तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील.
1: अच्छा.
0: आणि मग ते जे तांब्यातलं भांड्यातलं पाणी असेल ते पिऊन घ्या.
1: पण तांब्याचं वापरलं पाहिजे,
0: तांब्याचंच पाणी
1: वापरलं पाहिजे. अच्छा.
0: पण तांबं हे पाण्याला शुद्ध करत असतं. दुसरं म्हणजे तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं, काळं किसमिस, ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस कुसकरून प्यायचं, खायचं.
1: अच्छा.
0: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यानंतर एक अंजीर जर तुम्ही भिजवून ठेवलं आणि सकाळी 8 पोटी खाल्लं तर तुमचं पोट चांगलं राहील.
1: बरोबर.
0: मग तुम्ही 8 वाजता एखाद्या वेळेस चहा प्याला तरी हरकत नाही, परंतु रिकाम्या पोटी तुम्ही या 3 गोष्टी ठेवल्या केल्या पाहिजे. आणि सकाळी 5 वाजता उठलंच पाहिजे. मी 5 वाजता उठतो आणि तोंड बिंड धुवून म्हणजे पोट साफ करून मी आसन करतो.
1: अच्छा.
0: म्हणजे डीप ब्रीदिंग करतो आणि ओंकाराचा ध्वनी 108 वेळा.
1: 108 वेळा. म्हणजे तुमचं वयाच्या 95 वर्षापर्यंत आपलं जीवनमान आहे.
0: आणि
1: त्यामागचा एक अनुभव आहे.
0: जेवण हे पचेल असं जेवण खाल्लं पाहिजे. वरण भात भाजी पोळी हे सफिशियंट जेवण आहे असं माझं मत आहे.
1: फारच छान. म्हणजे ते तुम्ही जे काही जीवनाचं जे सार सांगता आहात
0: आणि
1: आरोग्याचं सार सुद्धा.
0: आणि पोळीपेक्षा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, आमच्या वेळेस ज्वारी फार गोड असे, अगदी चवदार असे.
1: चवदार. बरोबर.
0: तर ती भाकरी आम्हाला फार लहानपणी आवडत होती. तर ती जर भाकरी मिळाली तर भाकरीचं जेवण फार चांगलं राहील. आणि संध्याकाळी थोडस कमी जेवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक कपभर दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते हळदीचं दूध प्यायचं
1: रात्री झोपायचं.
0: हो, म्हणजे तुम्हाला लघवीचा कधीही त्रास होणार नाही. हळद
1: ही
0: सूज उतरवणारी असते, त्याच्यामुळे तुमचं जे प्रोस्टेट असतं ते वाढणार नाही.
1: अच्छा. तर तुमच्याकडे भरपूर असे वैद्यकीय नुस्खे म्हणतात आणि जे जुन्या लोकांनाच माहीत आहेत आणि ते तुम्ही आज कथित केले. आणि अमृत कलश या कार्यक्रमात तुम्ही आज बऱ्याच काही गोष्टी आमच्या श्रोत्यांना, ज्येष्ठ नागरिकांना पण कथित केल्यात. तर त्याबद्दल मी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. भोरे साहेब, आज आपले वय 95 आहे आणि आपण लवकरच शतायुषी व्हाल आणि आपल्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, अमृत कलश. आज या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी काही संदेश.

0: रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज. जपानचे परराष्ट्र

0: व्यवहारमंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनेल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: तुमच्याच महसूल मंडळात.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची

0: ची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळं जनतेचं कंबरड मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.

0: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
1: काहू दानबारा.
2: हा काय बाई.
1: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
2: हा बाई, मुलांना दिलं तिकडं खाणीच्या कामावर पाठवून.
1: ज्ञानबा, अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोव्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
2: हा बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडं कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळत आहे ना.
1: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
2: असं होय.
3: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत

डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड अंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधी कधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ज्ञ डॉक्टर प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाइट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात. म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावरनं तुमचं एक प्रोफाईल म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. म्हणजे लालच द्यायचा असेल तर काय म्हणते, 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात. म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
2: अगं, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका. फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल

कोणाबरोबर तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो म्हणजे ज्या कणी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केला जाऊ शकतो, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळ्या डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले

0: बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
0: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं, तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाच्या कमेंट केल्या जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत, ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरोखर सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही, त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न, पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड करी येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तर त्यांनी नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवी?
0: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जी असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो, cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर, ओटीपी वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाहीये तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही, आता हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईल वरती आपल्याला लिंक येतात किंवा एपीके फाईल्स येतात, क्यूआर कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
0: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. ते एपीके फाईल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. एपीके फाइल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाइल्स आहेत, ते अँड्रॉइडची पॅकेज फाइल्स असतात.

0: हा एपीके फाईलचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणाऱ्या असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग क्यूआर कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई क्यूआर कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो क्यूआर कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो, आपल्याला पैसे देण्यासाठी नाही. पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा क्यूआर कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती एआय चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाईल तयार करणं, तर एआय चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसतंय का सर?
0: बघा आता सगळंच एआय इनेबल्ड सायबर क्राईम झालेलं आहे. आता काय झालंय, एआय त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ईडीची काही नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहित असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि एआय मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनिया वाक्प्रचार होता तो एआयला लागू होतोय आता. मग तुम्ही ओळखणार कसं जर हा एआय ने बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे भलं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजायचं हा फ्रॉड असू. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की हे सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल, हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर हा म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा.
2: श्रोत्यो, FM 102.9 MHz वर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषी व कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

शेतकरी बंधूंनो राम राम। शेतकरी बंधूंनो, आज आहे भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948, वार आहे मंगळवार, अर्थात 26 मे 2026। सर्व शेतकरी बांधवांचं किसान वाणी या कार्यक्रमात मी निवेदक सचिन जगताप अतिशय मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात रेशीम शेती याविषयी

0: अविनाश अर्जुनराव कुटे सर यांची सचिन जगताप यांनी घेतलेली मुलाखत. श्रोत्यांनो नमस्कार. रेशीम लागवड त्याच्यासाठी शासनाच्या काय काय योजना आहेत, शासन स्तरावरती शेतकऱ्यांना या रेशीम उद्योगाकडे किंवा रेशीम बागेकडे कसं वळलं पाहिजे, चर्चा करण्यासाठी सन्माननीय अविनाश अर्जुनराव कुटे सर हे आपल्यासोबत मागील सत्रामध्ये मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले होते, जे की क्षेत्र सहाय्यक जिल्हा रेशीम कार्यालय बीड या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं आपण अशा अनेक वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केलेली आहे. चला तर या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर एकंदरीत या संपूर्ण विषयाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी याच्याकडे का वळलं पाहिजे, मागील सत्रामध्ये आपण त्याच्या योजनेविषयी चर्चा केली, थोडं आम्हाला सविस्तर सांगा सर.
1: मागील सत्रामध्ये आपण रेशीम उद्योग शेतीला जसा पूरक व जोड व्यवसाय म्हणून आपण रेशीम उद्योगाकडे बघतो, तर त्या संदर्भात रेशीम उद्योग राबवताना कुठल्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ घेता येईल किंवा कुठल्या योजनेद्वारे रेशीम राबवला जातो या संदर्भात आपण माहिती घेतली होती. त्यालाच पुढचा विषय म्हणजे आता लागवडीचं वेळ आहे, त्याच्यामुळे आता तुती बागेची लागवड नियमाने आता हे जूनपासून पुढे आपण करू शकतो. तर तोच विषय आजचा तुती बागेची लागवड जोपासना घेऊन आपण या संदर्भात बोलायचं झालं तर तुती बागेची लागवड हा खूप महत्वाचा रेशीम उद्योगामधला सर्वात महत्वाचा विषय याला म्हणता येईल. कारण रेशीम उद्योगाचे यश सर्वस्वी तुतीच्या एकरी उत्पादित होणाऱ्या पानावर अवलंबून असते.
0: बर.
1: आणि रेशीम कोष उत्पादनासाठी येणाऱ्या संपूर्ण खर्चापैकी 50% खर्च हा तुती लागवड व मशागतीवर होत असतो. त्यामुळे तुती बागेची लागवड हा खूप महत्वाचा विषय आहे आणि आज आपण तोच विषय आज या चर्चेसाठी घेतलेला आहे. याकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे तुती बागेची लागवड करताना, कारण एकदा लागवड केल्यास सदरील बाग ही 10 ते 12 वर्षे टिकून राहते व त्यापासून आपण उत्पादन घेऊ शकतो. त्याच्यामुळे आजचा विषय हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा म्हणता येईल.
0: सर तुतीच्या लागवडीसाठी जमीन व हवामान हे कशा प्रकारचे असले पाहिजे?
1: तुतीच्या लागवडीसाठी तुतीच्या बागेच्या लागवडीसाठी साधारणतः मध्यम भारी हलकी व पाण्याचा निचरा होणाऱ्या प्रकारची जमीन आवश्यक असते. मात्र डोंगर उतराची व खरीप जमीन म्हणजे ज्या जमिनीत पाणी साचून राहते अशी जमीन तुती लागवडीसाठी अयोग्य ठरते. कारण अशा जमिनीत तुती लागवड केली तर तुतीचे कलमे ओलाव्यामुळे कुजून बाद होतात, त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन हीच तुती बाग लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची ठरते. आणि आपल्या बीडचा बीड जिल्ह्याचा एकंदरीत विचार केला तर अशा प्रकारची जमीन हलकी जमीन आपल्या बीडच्या भागामध्ये आढळून येते. त्याच्यामुळे तुती लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त अशी प्रकारचा भाग आपला बीडचा आहे. त्यामुळेच तुती लागवडीत रेशीम उत्पादनात बीड जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर येतो. जमिनीचा विचार करताना तुतीचे मुळे खोलवर जात असतात, त्यामुळे ज्या जमिनीत तुती लागवड करायची आहे त्यामध्ये मातीचा थर किमान 2 ते 3 फूट असावा. कारण जरी तुतीची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करता येत असली असं मी म्हणलो तरी देखील काळ्या व कसदार जमिनीमध्ये तुती लागवडीस चांगल्या प्रकारे व अतिशय झपाट्याने होते. तुतीच्या योग्य वाढीसाठी जमिनीतील सामू हा 6.5 ते 7 पर्यंत हा योग्य असावा. आता सामू म्हणजे जमिनीचा पीएच बॅलन्स जमिनीचा, ज्याला आपण सामू म्हणतो मराठीमध्ये. त्यासाठी मी शेतकऱ्यांना सांगेल की त्यांनी लागवडीपूर्वी आपल्या जमिनीचे माती परीक्षण हे करून घेतले पाहिजे. व तसे केल्यास आपल्या जमिनीत आम्लाचे प्रमाण जास्त असल्यास म्हणजे जमिनीचा सामू हा 5 पेक्षा कमी असेल तर तेथे चुन्याचा उपयोग करून आपण जमिनीची आम्लता कमी करून घेऊ शकतो. तसेच जमिनीचा सामू हा 7.5 पेक्षा जास्त म्हणजेच अल्कलधर्मीय जर जमीन असेल तर मात्र आपण जिप्समचा वापर करून या जमिनीचा सामू कमी करून घेऊ शकतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे. राहिला प्रश्न हवामानाचा, तर महाराष्ट्र राज्याची किंवा बीड जिल्ह्याची हवामानाची परिस्थिती विचारात घेता तुती पानांचे 12 महिने उत्पादन होऊ शकते अशा प्रकारचे हवामान आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. तुती लागवड ही 750 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर पूर्ण वर्षभर पडत असलेल्या भागात तुतीला पोषक वातावरण मिळून पानाचे उत्पादन वाढते. म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे 750 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर असेल अशा ठिकाणात तुतीच्या बागेची वाढ उत्तम प्रकारे होते व त्यापासून उत्पादन वाढते. तुती बागेला थंड व उष्ण दोन्ही प्रकारचे हवामान मानवते. तसेच तापमान हे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस असल्यास देखील तुतीच्या झाडाची वाढ योग्य होत असते.
0: लागवड करत असताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? सर
1: लागवड करत असताना यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. गोष्टी छोट्या असतात परंतु त्या महत्वाच्या असतात. जसे की तुती लागवड ही वाहतूक असलेल्या रस्त्याच्या शेजारी करू नये, म्हणजे ज्या ठिकाणून तुमचं क्षेत्र असेल त्याच्या शेजारून वाहतुकीचा रस्ता असू नये. जर असेल तर तुतीच्या पाल्यावर धूळ साचून त्या तुतीच्या पाल्याची

0: प्रत खराब होते व कीटक संगोपनामध्ये असा पाला देणं कीटकांसाठी योग्य नसते. दुसरी काळजी अशी आहे की तुती बागेच्या जवळ तंबाखू किंवा मिरची हे पीक लावलेली नसावीत, किंवा शेजाऱ्याने जरी लावलेले असले तरी किमान 100 मीटर दूर तुमचं तुती लागवड क्षेत्र असलं पाहिजे. तिसरा मुद्दा आपल्याला म्हणता येईल की तुतीची बाग ही किमान 10 ते 12 वर्ष उत्पादन देत असते, म्हणजे एकदा तुती लागवड केल्यास 10 ते 12 वर्ष आपण त्यापासून उत्पादन घेऊ शकतो. त्यामुळे जमीन निवडताना ही पुढच्या 10 ते 12 वर्षाचा विचार करूनच लागवड क्षेत्र निवडलं पाहिजे.
1: सर, आता आपण बोलत असताना एक उल्लेख केला, आता लागवडीची वेळ आहे किंवा जून महिन्यापासून त्याची लागवड सुरू होते.
0: बरोबर.
1: तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील लागवडीच्या, तर त्या कोणत्या?
0: बरोबर, अगदी महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही, कारण आता लागवडीची वेळ आहे, खरीप सुरू आहे आणि लागवडीचा आपण हीच वेळ योग्य असेल लागवडीसाठी तुतीच्या. तर त्याच्यात वेगवेगळ्या पद्धती आहेत. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये शेतकरी तुतीची लागवड यापूर्वी 3x2 फूट अंतरावर करत होते, मात्र 1998 पासून नवीन सुधारित पद्धतीनुसार कीटक संगोपन गृहामध्ये फांदी पद्धत वापरली जात असल्यामुळे तुती लागवड ही 2x6 किंवा 3x5 अशी जोडओळ पद्धतीने केली जात आहे. व असे केल्याने एकरी झाडांची संख्या अनुक्रमे 2x6 वर लागवड केली तर 10,875 झाडे व 3x5 वर लागवड केली तर 5,450 इतकी झाडे प्रति एकर मध्ये मावतात. त्यामुळे पाल्याच्या उत्पादनात वाढ होते, तसेच तुतीच्या बागेचा देखभाल खर्च व मजुरी खर्चही 50% बचत होते.
1: जोडवळ पद्धत म्हणजे किंवा जोडवळ पद्धतीच्या लागवडीपासून मिळणारे कोणकोणते फायदे आहेत याबद्दल काय सांगताल सर?
0: हो, आता जसा उल्लेख केला जोडवळ पद्धत जी की 2x6 किंवा 3x5 याबद्दल जे आता उल्लेख केला जोडवळ पद्धतीबद्दल, तर त्याचे फायदे म्हणजे या पद्धतीमुळे प्रति एकरी झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, तुती बागेमध्ये हवा खेळती राहते व भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. तसेच सूर्यप्रकाश भरपूर मिळाल्यामुळे तुती पानांची प्रत चांगली होते व त्या चांगल्या प्रतीच्या पानामुळे उत्पादनही जास्त मिळते. तसेच आंतर मशागत करणे सोपे जाते, म्हणजे जर तुम्ही 2x6 वर अंतर केलं तर तुम्ही ट्रॅक्टर हे आंतर मशागतीसाठी वापरू शकता. तसेच हवा खेळते असल्यामुळे बुरशीपासून होणारे रोग, पानावरील ठिपके, भुरी, तांबेरा या रोगांचाही प्रादुर्भाव बागेमध्ये कमी होतो. काही शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असेल तर 2 सरीमध्ये पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत सुद्धा होते व कमी पाण्यात लागवडीची वर्षभर जोपासना करता येते. ठिबक सिंचनावरील खर्चही कमी होतो. त्यामुळे जोडवळ पद्धत ही शेतकऱ्यांनी नक्कीच अवलंबली पाहिजे तुती बागेची लागवड करताना.
1: तुतीच्या जाती कोणत्या आहेत आणि आपल्या एरियामध्ये अर्थात आपल्या परिसरामध्ये नेमक्या कोणत्या जातीची तुती लागवड योग्य ठरते सर?
0: हाही खूप महत्वाचा प्रश्न म्हणता येईल, कारण तुतीच्या जाती ह्या भरपूर आहेत, परंतु महाराष्ट्र विशेष करून बीड जिल्ह्याच्या हवामानाचा विचार केला तर आपल्या येथील वातावरणाला हवामानाला सूट होतील अशा काही जाती आहेत. देशात वेगवेगळ्या रेशीम संशोधन केंद्रावर भरपूर पाला उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केलेल्या आहेत. यापैकी केंद्रीय रेशीम संशोधन केंद्र म्हैसूर यांनी काही जातीपैकी S36 देशात वेगवेगळ्या रेशीम केंद्रावर भरपूर पाला उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केलेल्या आहेत. या जातीपैकी S30, S36, S54 आणि V1 तसेच MR2 अशा काही जाती आहेत ज्या की केंद्रीय रेशीम संशोधन केंद्र म्हैसूर या संस्थेने विकसित केलेल्या आहेत, जी की रेशीम संशोधन क्षेत्रातील केंद्र सरकारची सर्वोच्च अशी संस्था आहे. त्यांनी या जाती संशोधित केलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या इकडील हवामानाचा तसेच जमिनीचा विचार करता V1 या जातीची लागवड जास्त प्रमाणात आपल्या इकडील शेतकरी करतात, म्हणजे साधारणतः 95% लागवड ही V1चीच म्हणता येईल आपल्या बीड जिल्ह्यामध्ये.
1: V1 याबद्दल थोडं समजून सांगा ना सर.
0: V1 म्हणजेच Victory 1 असे या जातीला नाव दिलेलं आहे. या जातीच्या झाडाच्या फांद्या सरळ, जाड व रसरशीत पाने असलेले प्रकारचे आहेत. त्यामध्ये 78% पाण्याचे प्रमाण असते.
1: बर,
0: या जातीचे पानाचे उत्पादन 65 ते 70 हजार किलो पाला प्रति हेक्टरी निघतो या जातीची लागवड केल्यास. ही जात आंतर मशागत, सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मोठ्या वापरास अनुकूल साथ देते व उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळते. यासाठी जमीनही भारी असावी, तसेच खताची वाढीव मात्र आवश्यक आहे. या जातीमध्ये प्रकाश संश्लेषण दर हा जास्त असून पानांची उत्पादकता मोठी आहे आणि ही जात प्रामुख्याने वाढीव अवस्थेतील कीटक संगोपनासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे.
1: निश्चितच सर, आता तुम्ही बोलत असताना तुती बागेची लागवड व जोपासना यामध्ये तुती लागवडीसाठी जमीन कशा प्रकारची हवी, लागवड करत असताना नेमकी काळजी कोणती घेतली पाहिजे, त्याच्यासाठी पद्धती कोणत्या आहेत, किंवा तुतीच्या ज्या जाती आहेत कोणकोणत्या आहेत आणि त्या कोणत्या ठिकाणी त्या योग्य आहेत.

0: सर्व गोष्टी सांगितल्या तुम्ही. मी याला एक तुम्हाला धरून प्रश्न विचारतो की बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने असे काही गावं किंवा असे काही शेतकरी आहेत का की ज्यांनी आता तुम्ही सांगितलेल्या पद्धतीचा अवलंब केला आणि त्यांना चांगल्या प्रकारचं या संपूर्ण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीतून मिळालेलं आहे, तर तुम्हाला काही उदाहरणं सांगता येतील का सर?
1: हो, निश्चितच. कारण बीड जिल्हा हा आज महाराष्ट्रात एक नंबरवर आहे रेशीम उत्पादनामध्ये.
0: बर,
1: आज जिल्ह्याकडे जे ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची जी ओळख होती आपल्या बीडची, त्या निश्चितच रेशीम शेतीमुळे रेशीम उत्पादकांचा जिल्हा म्हणून समोर येत आहे. आज बीड जिल्ह्याचं रेशीम उत्पादन हे राज्यात प्रथम क्रमांकावर येत आहे. मला सांगण्यास नक्कीच आनंद होईल की जो बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून जो बीड ओळखला जायचा तो आज रेशीम उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख होत आहे. आणि त्याला कारण म्हणजे तुमच्या आमच्यासारखे चांगले उत्पादन घेणारे शेतकरी. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीमकडे नक्कीच पाहिलं जायचं, परंतु आजही असे काही गावे आहेत किंवा काही शेतकरी आहेत जे की शेतीला पूरक नाही तर पूर्णतः रेशीम शेतीच करणारे असे काही गावे आहेत, असे काही शेतकरी आहेत.
0: काही उदाहरण सांगता येतील?
1: उदाहरण म्हणजे आज बीड जिल्ह्यामध्ये रेशीम उत्पादनाला सुरुवात करणारे एक नागापूर नावाचं गाव आहे, बीड पासून जवळच आहे बीड तालुक्यात. त्या गावातील एक शेतकरी जे की ऊसतोड कामगार म्हणून याला जायचे, ऊसतोडीला कारखान्याला जायचे, असे लकुळ कदम नावाचे एक शेतकरी होते. त्यांनी बाहेर जिल्ह्यातून रेशीम शेतीविषयी ज्ञान प्राप्त करून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पहिली मुहूर्त मेढरवली नागापूर गावामध्ये त्यांनी या रेशीम व्यवसायाला सुरुवात केली व त्यांचं अनुकरण करत त्या गावात आज 300 आसपास शेतकरी ऊसतोड कामगार मजुरी सोडून आज रेशीम उत्पादकांचं गाव म्हणून नागापूरच्या शेतकऱ्यांनी अनुकरण केलंय. नागापूर तसेच डोंगरी भागात आपण म्हणतो बेलखंडी पाटोदा नावाचं एक ठिकाण आहे जवळच बीड तालुक्यामध्ये, डोंगरी भागात असलेल्या गावामध्ये आज 70-80 लोक पारंपरिक पद्धतीची शेती सोडून रेशीम शेतीकडे वळलेले दिसतात. एकरी 40-50 हजार प्रति महिना उत्पादन घेणारे शेतकरी, तसेच 2-1 एकरची लागवड केली तर 70-80 हजाराचं मासिक उत्पन्न घेणारे शेतकरी आपल्याकडे आढळून येतात. बीड जिल्ह्याचा विचार केला तर गेवराई तालुका बीड जिल्ह्यामध्ये उत्पादनात प्रथम आहे, म्हणजे लागवड क्षेत्र गेवराई एक नंबरला आहे आणि 2 नंबरला बीड तालुका आहे. तर असे बरेच शेतकरी तुम्हाला उदाहरण म्हणून देता येईल. आज बीडमध्ये लागवड
0: गेवराई तालुक्यात गाव आहे रुई म्हणून, त्या रुई गावचा पण बऱ्याचदा उल्लेख होतो सर.
1: नक्कीच नक्कीच, रुई गाव हे सुद्धा मजुरांचं गाव म्हणून ओळखलं जायचं. तिथले युवक हे मजुरी करण्यासाठी गेवराईला तसेच बीडला येत असत, परंतु त्या गावांनी त्या गावाच्या युवकांनी संकल्प केला आणि आज जिल्ह्यामध्ये एक नंबरला गावामध्ये 700-800 शेड तुम्हाला साधारणतः तिथं दिसून येतील. हे सर्व रेशीम शेतीतून त्यांनी साध्य केलेले. गावात प्रत्येकाच्या घरासमोर एक 4-चाकी उभा केली फक्त रेशीम शेतीतून. असे बरेचसे युवा उद्योजक युवा शेतकरी या रेशीम शेतीच्या माध्यमातून आपला आर्थिक
0: सुबत्तता
1: साध्य केलेली आहे. तसेच बीड तालुक्यातीलच मांजर सुंबा घाटावर एक समाधान चव्हाण नावाचे शेतकरी जे की रेशीम शेतीकडे वळायच्या आधी भाजीपाल्याची शेती करायचे, पण भावाची अनिश्चितता, वातावरणाची साथ नसणे या अनेक गोष्टीमुळे त्यांना पाहिजे तेवढा नफा त्याच्यातून मिळत नव्हता. तर जिल्हा रेशीम कार्यालय बीड यांच्या माध्यमातून त्यांना या सदरील व्यवसाय संदर्भात माहिती देण्यात आली व त्यांनी ते अवलंबून आज यशस्वीपणे 2 एकरची तुती लागवड करून महिन्याला 80-90 हजार रुपयाचं उत्पादन ते रेशीम शेतीतून करत आहेत.
0: बर सर, ज्या शेतकऱ्यांना म्हणजे आता आपण ही मुलाखत ऐकल्याच्या नंतर असं वाटेल की मला पण आता तुती बागेची लागवड करायची आहे, रेशीम निर्माण करायचं आहे, कोष तयार करायचे आहेत, तर त्याच्यासाठी आपल्या काही कार्यालयीन स्थळावरती त्यांना काही सहकार्य होतं का? आणि जर होत असेल तर त्यांना संपर्क आपण शेतकरी कसा तुमच्याशी करू शकतात त्याबद्दल काय सांगाल?
1: नक्कीच, मागच्या सत्रात आपण कार्यालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या महारेशीम अभियानाबद्दल आपण माहिती सांगितली होती व त्या अभियानात ज्यांनी नोंदी केल्यात किंवा नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं होतं, ज्या शेतकऱ्यांनी त्या अभियानादरम्यान नोंदणी केलेली असेल त्यांना आता आपण कार्यालयामार्फत 2 योजना राबवल्या जातात, जी की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व शिल्क समग्र अशा 2 योजनेतून कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येतो. महारेशीम अभियानात ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी करायच्या राहिलेल्या असतील त्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा रेशीम कार्यालय बीड या ठिकाणी नाव नोंदणी करून कार्यालयामार्फत तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता देण्यास सध्या सुरुवात आहे. त्यामुळे जे कोणी शेतकरी महारेशीम अभियानात नोंदणी करायचे विसरले असतील, मागे राहिले असतील, त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय बीड या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून त्यांच्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता तसेच प्रशासकीय मान्यता मिळून आपण नव्याने रेशीम उद्योगाला सुरुवात करू शकता.
0: निश्चितच सर, तुती बागेची

आवड व जोपासना यामध्ये सुरुवातीला तुम्ही सांगितलं किंवा मीही आपल्याशी चर्चा करत असताना बोललो की तुती लागवडीसाठी जमीन कशा प्रकारची असली पाहिजे, इथपासून आपण या मुलाखतीला सुरुवात केली. आणि बीड जिल्ह्यामध्ये असे काही शेतकरी आहेत का ज्यांनी तुती अर्थात रेशीमच्या माध्यमातून आपली सुबत्तता वाढवली, आपलं आर्थिक उत्पन्न त्यांनी वाढवून घेतलेलं आहे? उदाहरण पर तुम्ही बरेच शेतकऱ्यांची नावं, बऱ्याच गावांची नावं तुम्ही या ठिकाणी घेतली. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शासकीय स्तरावरती ज्या काही योजना आहेत तुती संदर्भातल्या, तर त्याचा लाभ घेऊन रेशीम निर्मितीसाठी किंवा कोष तयार करण्यासाठी त्याचा निश्चित फायदा करून घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं आर्थिक उत्पन्न वाढवतील, हेच मला या निमित्ताने वाटतं. सर, आपण आलात बीड आकाशवाणीशी, मनमोकळ्या गप्पा मारल्या, याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. सर, धन्यवाद.

शोधो, क्षमा करा, कई तांत्रिक कारणामुळे कार्यक्रम काही क्षणासाठी थांबला होता. श्रोते, आताच आपण रेशीम शेती याविषयी क्षेत्र सहाय्यक जिल्हा रेशीम कार्यालय बीड येथील अविनाश अर्जुनराव कुटे यांची सचिन जगताप यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. ऐकूयात एक शेतकरी गीत.

0: ला आणि हाक मारा की त्या दोडक्याला फुलवर कोबी भाजी बाईला सड पातळ त्या कोथिंबीरीला हिरव्या मिरचीन मोर.
1: श्रोते, आताच आपण हे शेतकरी गीत ऐकलं. या शेतकरी गीतानंतर कृषीवाणी या सदरामध्ये ऐकूयात सेंद्रिय शेती याविषयी संकलित माहिती. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या सदरामध्ये आपण पाहणार आहोत सेंद्रिय शेतीचे महत्त्व. शेतकरी बंधूंनो, सद्यस्थितीमध्ये शेती करत असताना आपण रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा गरजेपेक्षा जास्त वापर करतो आहोत. मग अशा परिस्थितीमध्ये शेतीचा जो पोत आहे, जमिनीची जी सुपीकता आहे, ती नष्ट होत चाललेली आहे. आणि याच्यासाठीच उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे अत्यंत महत्वाचे आहे. मग सेंद्रिय शेतीचे काय काय फायदे आहेत हे आपण आज पाहूया. खरं तर सेंद्रिय शेती करत असताना जमिनीचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो आणि आपल्याला जे मिळणारं अन्न आहे, आपण जे दैनंदिन आहारामध्ये अन्न खातो, ते आपल्याला विषमुक्त किंवा विषविरहित आपल्याला अन्न या ठिकाणी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मिळू शकते, ज्यामुळे आपल्याला धोके टाळता येतात, आजारपण हे कमी करता येऊ शकते आणि मालाला चांगल्या प्रकारचा भाव या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. मग यानंतर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आणखी कोणते फायदे होऊ शकतात, तर यामध्ये पाण्याची 50% बचत ही होऊ शकते. कारण जर रासायनिक औषधांचा किंवा रासायनिक खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर झाला तर जमिनीची वॉटर होल्डिंग कपॅसिटी ही कमी होत चालत असते, म्हणजे आपण ज्याला पाणी शोषण करण्याची जी त्याची क्रिया आहे ही कमी होते. यानंतर सर्व प्रकारच्या जीवजंतूंची जमिनीमध्ये झपाट्याने वाढ करता येऊ शकते. मग जे सेंद्रिय शेती करत असतो याच्या माध्यमातून जे जीवाणू असतात जमिनीमध्ये, जे आपण ज्याला आवश्यक किंवा जीवनावश्यक किंवा महत्वाचे जमिनीच्या जमिनीच्या सुपीकतेसाठी जे महत्वाचे जीवाणू असतात, ते आपल्याला सेंद्रिय पद्धतीने आपल्याला ते जमिनीमध्ये संतुलित प्रमाणामध्ये ठेवता येऊ शकतात. जे संजीवक आहेत ज्यांना आपण PGR

0: म्हणतो तर ते जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये असतात, परंतु जो सेंद्रिय औषधांचा किंवा सेंद्रिय खतांचा आपण जर जमिनीमध्ये वापर केला तर आपल्याला या संजीवकाची उपलब्धता जमिनीमध्ये करता येऊ शकते शेतकरी म्हणून. यानंतर महत्वाचा विषय आहे तो म्हणजे जर जमिनीमध्ये सद्यस्थितीमध्ये कुठल्याही पिकामध्ये मर रोग हा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतो, मग हा मर रोग कशामुळे येतो तर जमिनीमध्ये जमिनीच्या खाली जर अनावश्यक बुरशींची वाढ झाली तर अशा ठिकाणी आपल्याला उत्पादनावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम दिसून येतो. मग या जमिनीमध्ये मग अनावश्यक बुरशींची वाढ का होते तर जमिनीमध्ये जमिनीचा जो पोत आहे जो कस आहे तो संपत चालल्यामुळे या ठिकाणी अनावश्यक अशा बुरशींची वाढ होते. मग ही बुरशीची वाढ का होते तर रासायनिक औषधांचा किंवा रासायनिक खतांचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होत असल्यामुळे या ठिकाणी बुरशींची वाढ होते आणि या ठिकाणी आपल्याला मर रोग दिसून येतो. मग अशा अवस्थेमध्ये आपण जर सेंद्रिय पद्धतीने खतांचं नियोजन केलं किंवा सेंद्रिय पद्धतीने शेतीचा उपयोग केला किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली तर आपल्याला निश्चित अशा मर या रोगापासून आपल्याला बचाव मिळू शकतो. जमिनीमध्ये बघा जे आपण एनपीके मुख्य अन्न घटक आहेत किंवा जे दुय्यम आहेत ज्याला आपण सेकंडरी न्यूट्रिएंट म्हणतो, जे अन्नद्रव्य आहेत हे सुप्त अवस्थेमध्ये जमिनीमध्ये पडून असतात परंतु ते झाडांना घेता येत नाहीत. त्याचं कारणही तेच आहे की रासायनिक औषधांचा गरजेपेक्षा जास्त वापर झाल्यामुळे ते सुप्त अवस्थेमध्ये पडून आहेत. परंतु जर आपण शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली तर निश्चित आपल्याला या सुप्त अवस्थेतील अन्नद्रव्यांना कामी आणता येईल किंवा त्याला जमिनीच्या
1: श्रोते. आताच आपण कृषीवाणी या सदरामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व याविषयी संकलित माहिती ऐकली. संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं. या माहितीबरोबर आजचा किसानवाणी हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. याच ठिकाणी थांबूयात. नमस्कार.

आहे. रात्रीचे ठीक 8:50 झाले आहेत. जाहिरात प्रसारणानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: दादरस्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली.

0: या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवाद विरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडिक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रतिकिलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1 बाद 86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच

0: सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन जी यी यांचा 26-28 21-15 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ञ डॉ शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम एआयआर मराठी, डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहेत. रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाली आहेत. आपण ऐकणार आहात आता लोकसंगीताचा कार्यक्रम. सादरकर्ते आहेत रावसाहेब खर्जे आणि पार्टी. ही मुंबई केंद्राची निर्मिती आहे. मान्यवर

0: तेवढ्या वेळेत मात्र
1: काय झालं
0: हे स्वतः रेणुका जर दिवसाला आपल्या पित्याचे शंकर स्वामीची
1: सेवा करत होते
0: आणि स्वतः सेवा करत असताना एके दिवशी काय चमत्कार झाली याला
1: काय बरा
0: हरा
1: काय झालं
0: रंकारी तळ्याला तळ्याच्या पाळीला
1: लायाला
0: आणि तो जबुदाग्नी ऋषी म्हातारा मात्र तपश्चर्या करत असायला
1: दृष्टीनं बघितलं रेणुकाने त्या वेळेला
0: तेव्हा रेणुकाची दृष्टी गेली होती स्वतः जबुदाग्नी ऋषीकडं
1: आणि
0: मग मात्र रेणुकीला ते मात्र घडा उचली ना बर का
1: म्हणून स्वतः हात मारावी या ऋषीला म्हणून
0: स्वतः रेणुका बर का
1: काही बरा
0: हाल्या मारू लागली हो हाल्या मारू लागली जबुदाग्नी ऋषीला हो जबू

0: तर मात्र
1: काही बरा
0: स्वतः जबुदारणी रुची न मात्र
1: स्वतः घडा उचलून दिला बरोबर
0: रेणुका कोण वचन घेतला आणि घडा उचलून डोईशिराला दिला
1: आणि स्वतः रेणुका मात्र डोईशिरा शिराला घडा लावून
0: निघून गेले स्वतः शंकराच्या सबिला आणि कैलासगिरी

0: शंकराच्या सबिरांनी कैलास गिरीला
1: आणि जाऊन सुना
0: आपल्या मापित्याची सेवा करू लागली
1: आणि मग
0: एवढ्या शंकरन धिकार केला सुतक रेणुकाचा
1: काय कसा बरा
0: भाई
1: काय झाला
0: नेहमी प्रमाणे तू सेवीला लवकर पूजेला येते ना आज उशीर धोण्याची कारण कोणची
1: असू सुद्धा बोला देवशंकर लागला असता बोला आपल्या लेकीला
0: तेव्हा बाबा
1: काय झालं
0: हे रंकारी तळ्याला एक म्हातारा वरदार उशी
1: आहे बर का
0: तुम्ही नेत्रांना पाहिल्या बरोबर
1: जर दृष्टी त्याच्याकडे गेल्या बरोबर माझी शक्ती
0: कमी झाली आणि मला ते घडा मात्र उचली ना
1: म्हणून कृतज्ञ ऋषी कडून तो घडा उचलून घेतला
0: हाक मारलीने घडा उचलू लाग म्हटल्यावर तू ऋषीनं माझ्याकडून वचन घेतलं आहे
1: कोणचं बरा
0: कारण लग्न विवाहाच्या दोघांचा झाला पाहिजे असं तू ऋषीन वर मागून घेतलं आहे
1: वचन दिले मला वचन मागून घेतलं
0: तेव्हा शंकराने विचार केला जे तुला हवे हवे ते पाहिजे मिळाले बर का
1: आणि मग
0: म्हणून स्वतः शंकरानं
1: काय केलं त्या ठिकाणाला
0: रेणुका

0: मात्र
1: काय बरा
0: हे स्वतः शंकर आपल्या रेणुकीचा आणि जपदाग्नी ऋषीचं लग्न
1: रंकारी तळ्यावरती लग्न लावून दिला
0: आणि निघून गेला
1: आणि मग
0: एवढ्यात स्वतः जपदाग्नी पासून स्वतः तू रेणुकीला
1: कोटी गर्भ राहिलेला
0: आणि तो गर्भ राहिला सारा
1: काय बर
0: महाराज सुद्धा काय चमत्कार झाली
1: एके
0: दिवशी मात्र
1: काय बर
0: सकळ कार्तिक नावाचा राजा मात्र
1: त्या ठिकाणाला
0: आणि

0: काय बरं?
1: हा रंकारी तळ्याला मात्र नेत्रान पाह. महाराजा
0: काय बरं?
1: सोतार नेत्र दीपत होती जपदाग्नी रुचीची.
0: आणि
1: मग आता याला काय केलं पाहिजे म्हणून?
0: म्हणून काय केलं त्या वेळेला?
1: इकडं तिकडं पाहिलं तर तू म्हाताराला जपदाग्नी रुची मात्र
0: दृष्टी पडल्या बरोबर.
1: महाराजा
0: काय झालं?
1: तपचार घेऊ करीत, तपचार घेऊ करीत,
2: तपचार घेऊ करीत, तपचार घेऊ करीत.
1: एवढ्या भाव

गेला घुंपे चला तो।

0: लगला हुता जो बोलैला
1: श्रोते हो, या आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. सादर करते होते रावसाहेब खर्जे आणि पार्टी. हा कार्यक्रम आपण एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकलात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत भीमराव पांचाळे यांच्या स्वरातली ही रचना इलाही जमादार यांची

सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा श्रोते हो आपण ऐकत आहात. विवेक केळकर यांच्या स्वरात पुढली रचना आपण ऐकणार आहोत, नाधो महानोर यांची

ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहे. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 मनी टॉक. तसंच 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: 1 in Dharamshala. In reply, Gujarat Titans were 106 for 8 in 12.4 overs when reports last came in. And Gujarat Titans won the toss and elected to bat. And that's the end of the news bulletin.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच FM 103.6 megahertz आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आमची दुसरी सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:52 आमच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम संपूर्ण रात्रभर सुरू असतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.